0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ।
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज।
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुश।

रात्र म्हणलं की भक्तीचा रंग, उत्सवाच्या संग आणि गरबाच्या तालावर थिरकणारे पाय, नऊ दिवस नऊ रंग आणि जल्लोष मात्र एकदम हटके स्टाईल मध्ये। अरे वा मंडळी, आता हा टेका तुम्हालाही गरब्याच्या मैदानात घेऊन जायची इच्छा करत आहे ना? पण थांबा, अजून धमाल बाकी आहे। कारण गरब्याचा रंग चढला की मन म्हणतं तर चला मंडळी ताल धरूयात, फेर धरूयात आणि नवरात्राचा आनंद द्विगुणित करूयात। आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावो। तुम्हा सर्वांना नवरात्री आणि दसऱ्याच्या पुणेरी आवाज 160.8 परिवाराकडून हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा। आता वेळ झाली आहे गरब्याच्या धमाकेदार ठेक्याची, तर रेडिओचा आवाज चढवा आणि मनसुक्त नाचा आणि बोला जय माता दी।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी। अहो ऐकलत का हो आमचा रेडियो पुणेरी हो आमचा रेडियो पुणेरी।
1: ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भावनिक ताकद बद्दल। मागचा जो एपिसोड होता ज्याच्या मध्ये आपण आनंद बद्दलच बोलत होतो, त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की भावनिक ताकद ही आपल्याला आपला आनंद मिळवण्यासाठी खूप खूप आवश्यक आहे। इनफॅक्ट भावनिक ताकद हीच आनंदाची प्राप्ती आहे। ज्यांच्याकडे भावनिक ताकद आहे त्यांच्याकडे आनंद सहज येतो। कसा येतो? सर्वात आधी हे समजून घेऊया भावनिक ताकद म्हणजे काय। प्रसंगांना सामोरं जाण्याची आपली क्षमता म्हणजेच भावनिक ताकद आहे। आयुष्यात आपल्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात? साहजिकच आपलं कुटुंब, आपली नोकरी, आपलं काम, आपली मित्रमंडळी, आपले नातेवाईक, आपला समाज, आपला देश। पण सर्वात आधी आपण आपल्या कुटुंबाची जिम्मेवारी निभावतो आणि मग जगाकडे वळतो, नाही का? समजा आपलं 4 माणसाचं कुटुंब आहे आणि त्यातील तिघांना बरं नाही आहे। आता त्यांची काळजी घेणं, त्यांचा औषध पाण्याची व्यवस्था करणं ही आपली जबाबदारी ठरते। ती पार पाडण्यासाठी सर्वप्रथम आपली स्वतःची प्रकृती धडधाकट ठेवणं गरजेचं आहे। हे झालं शरीराच्या आरोग्याबाबत, तेच भावनिक आरोग्याबाबत पण आहे। आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे, त्यांना आनंदात ठेवायचं आहे, पण आपण मात्र दुखात आहोत। मी सगळ्या गोष्टींची काळजी घेणार आणि मग ते आनंदी होतील, ते आनंदी होतील तेव्हा मीही आनंदी होणार, असा आपण विचार करतो। पण मित्रांनो, अध्यात्म काय शिकवतं? अध्यात्म शिकवतं की जर मी आनंदी व इतरांची काळजी घेण्यास समर्थ असणार तर इतर सर्व आनंदी होतीलच, कारण आपण त्यांना सामर्थ्यवान करतो। आनंद हे आपलं आंतरिक सामर्थ्य आहे। केवळ भावनात्मक स्तरावर उत्तेजित होणं हा त्याचा अर्थ नाही। उदाहरण घेऊया मित्रांनो, एक समजा माझी नोकरी गेली तरी माझ्या अंतर्यामी कोणतीही खळबळ माजणार नाही एवढं सामर्थ्य असणं हाच खरा आनंद आहे। आहे ना ही ताकद? ही ताकद असणं, अंतर्मनामध्ये मला कोणतंच दुःख नाही आहे, मी त्या गोष्टीला फेस करू शकतो, आणि ही ताकद जर असेल, मी स्वतःला जर आपण स्वतःला जर डिस्टर्ब करू शकत नसेल तर आपल्यामध्ये ती भावनिक ताकद निर्माण झाली आहे असं समजा। तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ती भावनिक ताकद निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल पाहूया विश्रांतीनंतर।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश राहो, खुशियां बांटो।

ब्रेक नंतर स्वागत आहे रंग नवे मध्ये। मित्रांनो, आपण विश्रांतीच्या आधी भावनिक ताकद आणि त्याला सामर्थ्य कसं मिळणार, त्याच्यासाठी विचारांचा दर्जा कसा असायला हवा याबद्दल बोलत होतो। मित्रांनो, आपण कोणत्याही क्षणी एकच विचार मनात आणू शकतो, नाही का? म्हणजे प्रॅक्टिकल बघा, एका वेळेस एकच विचार येणार। बरेचदा आपण फिजिकली अवेलेबल असतो, काहीतरी काम आपले हात पाय चालत असतात, पण आपलं जे मन आहे ते कुठल्या तरी एका विचारात गुंतून असतं। म्हणजे एका वेळेस एकच विचार आपण करू शकतो। हे मेंदू जो आपण मल्टी टास्किंग म्हणतो, मल्टी टास्किंग तसं नसतं। विचार जे आहे त्याचा जो दर्जा आहे तो आपण एका वेळेस एकच करू शकतो। प्रत्येक विचाराला त्याचा दर्जा असतो। तो दर्जा एकतर योग्य असतो किंवा फारसा योग्य नसतो। आपण जर नकारात्मक विचार करत असू, अस्वस्थता, चिंता, तणाव अशा गोष्टींना बळी पडत असू, तर त्यावेळी आपली विचारधारा अत्यंत अयोग्य आहे। ही विचारधारा जी आहे, म्हणजे आपण बरेचदा म्हणतो ना, स्ट्रेस नॅचरल आहे, जर मी काळजी नाही घेतली तर पुढे मी कसा जाणार आहे, एखाद्या गोष्टीची जर मी चिंता नाही केली तर मी सिरियस कसा होणार आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, चिंता, स्ट्रेस, सिरियसनेस, या सगळ्यांना आपण आपल्या जीवनातला अविभाज्य अंग बनवलेला आहे, याला आपण नॅचरल म्हटलेलं आहे। पण त्यावेळी आपली विचारधारा ही अयोग्य आहे। मित्रांनो, विचार करण्याची जर ही पद्धत चुकीची असेल तर आपलं मनोबल कमी होणार आहे, मनाचा जो बल आहे तो कमी होणार आहे। पण सकारात्मक विचार केल्यावर आपल्याला स्थिरतेचा आणि उत्तमतेचा अनुभव होईल। आणि जर आपण स्थिर असू तरच आपल्याला सामर्थ्य मिळतं। आपण परिस्थितीचा सामना करतो तसा आपल्या सामर्थ्याला आकार मिळतो। जसा जसा परिस्थिती आपल्या समोर येते तसा तसा आपल्या सामर्थ्याला सुद्धा एक आकार मिळत असतो। आपला विचारांचा दर्जा आपण उंचावतो। पण हे कशामुळे? सकारात्मक विचारांमुळे। म्हणजे एखादी परिस्थिती आली आणि आपल्याला स्ट्रेस येतही असेल, टेन्शन येतही असेल, तर त्याला आपल्याला नॅचरल नाही करायचं आहे, ती नॅचरल नाही आहे। हा जो विचारांचा दर्जा जो आहे तो ऍक्च्युअली आपल्या मनोबलाला खालीच घेऊन जातो। आपल्याला त्याचं अपोजिट म्हणजे सकारात्मक विचार करायचे आहेत। आणि आपलं जी नॅचरल जी अवस्था आहे ही आनंदाची आहे। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तींचं आयुष्य हे चार पैलूंवर आधारलेलं असतं: शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक। आपलं शारीरिक आरोग्य, आपली बौद्धिक वाढ, आपल्या अस्तित्वाची जाणीव आणि आपली आध्यात्मिक प्रकृती, हे चारही पैलू संतुलित असणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, जो माणूस भावनिकदृष्ट्या समर्थ असतो त्याला त्याच्या आयुष्यातील संघर्ष आणि समस्या हँडल करणं सहजपणे जमतं। स्वतःला भावनिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनवण्याची हीच वेळ आहे। मित्रांनो, तर त्यासाठी आपल्याला कशी विचार करायला हवेत? आपण हे जे ऐकतोय ना मित्रांनो, हे थिओरिटिकल नाही आहे। आपल्याला दिवसभरामध्ये थोडा वेळ काढून प्रॅक्टिकल असे विचार आणायचे। असं बरेचदा आपल्याला असं होतं की हे विचार येत आहेत, कुठले तरी स्ट्रेसचे विचार येत आहेत,
पण थोडं त्याच्यावर पॉज व्हायचंय आपल्याला, काम करता करता थोडं पॉज व्हायचं. हा जो स्ट्रेसचा विचार आलेला आहे, हा जो काळजीचा विचार आला, हा जो चिंताचा विचार आलेला आहे, त्या विचाराला ट्रॅक करायचंय की हा, त्याला अॅक्नॉलेज करायचा, अॅक्नॉलेज म्हणजे स्वीकार करायचा की हा माझ्याकडे आलेला आहे. याला असंच आपल्याला कंटिन्यू नाही करायचंय, लगेच त्या विचारांना स्टॉप करायचंय, पॉज करायचंय. आपलं जे आपण जे काम करतोय तिथेच आपल्याला थांबायचंय आणि आपल्या विचारांवर आपलं लक्ष केंद्रित करायचंय आणि आपल्या विचारांना आता डायव्हर्ट करायचंय कुठे, पॉझिटिव्हिटीकडे. म्हणजे आपल्या मनाला आपण सवय लावतो सकारात्मक विचार करायची. एखादं नकारात्मक व्यर्थ विचार जर येत असेल, चिंतेचा विषय येत असेल, तर आपण या मनाला सुद्धा एक्सरसाइज करतो, व्यायाम देतो की नाही आता इथं आपल्याला डायव्हर्ट व्हायचंय. त्याच्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये आपले विचार कसे चालले आहे त्याच्यावर आपल्याला वॉच ठेवायची आहे. तणावमुक्त व्हायचंय आणि असले काही चिंतन करायचे आहे. कोणते चिंतन करायचे असणार आहे? काही चिंतन आपल्यासमोर ठेवू इच्छितो मित्रांनो. एक विश्रांती घेऊया, विश्रांतीनंतर असे काही चिंतन, त्याच्यावर तुम्ही पण स्वतःचे चिंतन क्रिएट करा. मी काही चिंतन तुमच्यासमोर मांडतोय विश्रांतीनंतर. एक छोटासा ब्रेक घेऊया.

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे विश्रांतीनंतर। विश्रांतीच्या आधी आपण एक विचारधारा या गोष्टीवर चिंतन आपलं चालू होतं, विचारांचं चिंतन, विचारांवर चिंतन। आणि काही असे विचार जे आपला दिवसभरामध्ये करायचे आहेत, मी म्हणले इंटेन्शनली करायचे आहेत आपल्याला। जेव्हा कधी आपल्याला लो फील होतंय, जेव्हा कधी आपल्याला असं वाटतंय की कुठले तरी अशी नकारात्मक विचार, नकारात्मक भावना आपल्यामध्ये प्रवेश करत आहे, किंवा एखादं स्ट्रेस आपल्याकडे येत आहे, किंवा स्ट्रेस आलेला आहे, टेन्शन आलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला ते विचार करायचे आहे। आणि हे याला आपण म्हणू अंतर्मुखता, इंट्रोवर्ट। बरेच लोक इंट्रोवर्ट होणं याला कमजोरी समजतात किंवा हा एकलकोंडा समजतात, पण इंट्रोवर्ट हा एक गुण आहे मित्रांनो। या जगामध्ये एवढं एक्स्ट्रोवर्ट आपण होत चाललेलो आहे, आपण स्वतःच्या आतमध्ये कधीच झाकत नाही। थोडासा वेळ काढून स्वतःच्या आतमध्ये आपल्याला झाकायचं आहे, बघायचं आहे की मी काय विचार करतोय। आणि जेव्हा कधी वाटत आहे की आपले विचार फारसे योग्य नाही, त्यावेळेस त्या विचारांना डायव्हर्ट करायचं आहे, असे काही चिंतन आपल्या विचारांना द्यायचं आहे की त्यांचा दर्जा एकदम श्रेष्ठ असणार। बघूया काही विचार, तुमच्याकडे पण असे काही बरेच विचार असतील, तुम्ही ते नक्कीच करा। आपल्याकडचे काही विचार तुमच्यासमोर मी मांडू इच्छितो। तर चला थोडं थांबून आपल्या आजवरच्या जीवन प्रवासात शांतपणे अवलोकन करूया। आपली ध्येय, उद्दिष्ट, साध्य कराव्याचे टप्पे, असा आपला प्रवास आहे। आता या प्रवासातला मी कडे बघूया, मी कडे बघूया आपल्या या प्रवासातल्या। हा यात्री आहे बदललेला जाणीवेचा। आपण आपला प्रवास करताना आनंदी असायला हवं। मार्गात अडथळे आहेतच, पण आपली पहिली जबाबदारी आहे भावनिक स्तरावर समर्थ बनण्याची। आपण कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे। तर मित्रांनो, हे झालं आपलं विचार करण्याची पद्धत, किंवा मध्ये आपल्याला असे विचार करायचे की हे हा प्रवासामध्ये मी माझे विचार कसे ठेवत आहोत। तर आजच्या एपिसोडमधनं आपण आनंदाचा पासवर्ड काय शोधला आहे किंवा काय शिकलो आहे। काही साध्य केल्यावरच आपल्याला आनंदाचा अनुभव येतो अशी आपली धारणा असते। शिवाय प्रवासादरम्यान आपण तणाव, राग आणि भीती या भावना निर्माण करतो, आणि अंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकत नाही, कारण हे जी भावना आहेत हे नक्कीच आनंदाला सहाय्यक नाही आहेत। अजून दुसरा पासवर्ड काय आहे आनंदासाठी? आपल्या भोवतालच्या लोकांची जबाबदारी घेण्याआधी आपण आपल्या विचारांची आणि भावनांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे। आपण आनंदी मनानं इतरांची काळजी घेतली तर तेही आनंदी होतील। तर ही आहे भावनिक ताकद, आनंद आणि त्याचा भावनिक ताकद, भावनिक ताकदाचा संबंध आनंदासोबत आहे। मित्रांनो, कसा वाटला आजचा हा आनंदाचा एपिसोड? आपण मागचे दोन एपिसोड आणि आज आपला हा तिसरा आनंदाचा एपिसोड आहे। मला वाटतं आपण या आनंद या विषयावर अजून सखोल जाऊया पुढच्या एपिसोडमध्ये। परत आपण याच विषयावर आपली चर्चा कंटिन्यू ठेवणार आहोत। मित्रांनो, निरोप घेता घेता एक सुविचार आपल्या सर्वांसाठी। आत्मनियंत्रण पासून असीम नियंत्रणची शक्ती प्राप्त होत असते.

0: सच थीम बार दडलेलं जुनं प्रेम आठवणींचा ओलावा कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM प्रस्तुत करत आहे नवरात्री स्पेशल विशेष भाग ज्याचं नाव आहे आंतरिक दिव्यता का आव्हान, ज्यामुळे या नवरात्रीत अनुभवयात भक्ती, शक्ती आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम. दिनांक 11 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर, दररोज सकाळी 11 वाजता, त्याचेच पुनर्प्रसारण सायंकाळी 5 वाजता. आरजे संजय, आरजे नीतू आणि आरजे ऋत्विक यांच्या सोबत. तर ऐकायला विसरू नका फक्त आपलं पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: अजी सुनते हो?
2: हाँ सुनी तो रहा हूँ.
1: क्या सुन रहे हो?
2: रेडियो पुणेरी आवाज.
1: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुश

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: बात पुराणी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट साहित्य संगीत गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना।
0: बात पुराणी बड़ी सुहानी
2: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।
3: नमस्कार, 107.8 पुणेरी आवाज या रेडिओ चॅनलवर मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, बात पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात आपण जुन्या चित्रपटावर अलीकडे गप्पा मारत आहोत। मित्रांनो, भारतीय चित्रपट सृष्टीत मराठी सिनेमाचे योगदान खूप मोठे आहे। या सिनेमाची मुहूर्तमेढ किंवा बोलोपट, पहिला मराठी बोलोपट ज्या चित्रसंस्थेनं सुरू केला होता ती प्रभात चित्रसंस्था, ही येत्या 1 जूनला म्हणजे या आठवड्यातच आपली 91 वर्ष पूर्ण करत आहे। या प्रभात चित्रसंस्थेचा जो कालखंड होता मराठी चित्रपटांचा, तो मराठी सिनेमाचा सुवर्ण काळ होता असं म्हटलं जात। त्यांनी अतिशय उत्तमोत्तम सामाजिक, धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक असे चित्रपट आपल्याला दिले, वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले। आणि आपल्या पुणेकरांना खूप आनंदाची बाब अशी आहे की ही प्रभात संस्था पुण्यामध्ये होती आणि आज जिथे लॉ कॉलेज रोडवर फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्यूट आहे इथे पूर्वी प्रभातचा स्टुडिओ, तर या प्रभातच्या स्टुडिओची माहिती, या प्रभातच्या स्टुडिओच्या चित्रपटांची माहिती, त्या चित्रपटातलं योगदान आणि या चित्रपटांनी मराठी सिनेमाची जी वाढ केली होती, ज्या पद्धतीने मराठी सिनेमा पूर्ण भारतामध्ये एक त्याने एकसाचं वजन निर्माण केलं होतं, या चित्रसंस्थेबद्दल, त्यातल्या चित्रपटांबद्दल बोलण्यासाठी आज माझ्यासोबत चित्रपट अभ्यासक श्री मधु पोतदार आहेत। आपण त्यांच्याशी आज आणि उद्या याच चित्रपटांबद्दल बोलणार आहोत। प्रभात चित्रसंस्थेबद्दल आपण सर्वजण ऐकत आहात बात पुराणी बडी सुहानी 107.8 पुणेरी आवाज। पोतदार सर, मी आपल्या श्रोत्यांच्या वतीने आपलं स्वागत करतो।
4: नमस्कार
3: सर, या आठवड्यातच म्हणजे 1 जूनला प्रभात चित्रसंस्था ही आपला 91 वाढदिवस पूर्ण करते। 91 वाढदिवस आहे त्यांचा।
4: हो, 91 वाढदिवस आहे। ते कोल्हापुरामध्ये प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली होती 1 जून 1929 या रोजी। कोल्हापुराची मंगळवार पेठ आहे, त्या मंगळवार पेठेत एका छोट्या जागेची सुरुवात झाली होती। खरं म्हणजे आपल्याकडे काय असतं माहिती का, काही जुन्या संस्था असतात ना, त्यात मतभेद होतात, मंडळी फुटतात आणि महाराष्ट्र फिल्म कंपनी म्हणजे बाबूराव पेंटरांची अतिशय चांगली फिल्म कंपनी होती आणि त्या काळात मुखपट व्हायचे, तो बाबूरावांच्या हाताखाली 4 असे दिग्गज माणसं होती अतिशय तयारीची, ते म्हणजे शांताराम बापू हे दिग्दर्शन बघायचे, नंतर केशवराव धायबर हे फोटोग्राफी बघायचे, साहेब मामा होते ना साहेब मामा पत्तेलाल हे कला दिग्दर्शन बघायचे, म्हणजे आर्ट डायरेक्शन त्यांच्याकडे होतं, आणि विष्णुपंत दामले म्हणून जे होते ना ते ध्वनी म्हणजे ध्वनी मुद्रण यात अतिशय तरबेज होते, तयार होते। ही मंडळी अगदी अंग मेहनत करून, अगदी रक्ताचं पाणी करून तिथे काम करत होते, पण त्यांना पगार मिळतो नाही मिळत असं काही काही होत असताना न्याय अन्याय याच्यात काही त्यांचे जरा मतभेद झाले आणि त्यातनं ही 4 मंडळी फुटली। बरं, आता यांना मदत कोण करणार, तर त्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये एक सराफ होते, नेहमी भेटायला यायचे तिथे, सीताराम पंत कुलकर्णी नाव होते कोल्हापूरचे, मग त्यांनी यांना आर्थिक मदत केली, या मंडळींनी थोडं भांडवल घातलं आणि अशा पद्धतीने हे 5 लोक 5 पांडव म्हणतात त्यांना प्रभातचे, म्हणजे शांताराम बापू, धायबर, गणपतराव आपले विष्णुपंत दामले, साहेब मामा पत्तेलाल आणि हे सीताराम पंत कुलकर्णी सराफ, असे 5 पांडव। या 5 जणांनी मिळून कोल्हापुरात 1 जून 1929 रोजी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली असं ते आहे। आता प्रभात फिल्म कंपनी जी स्थापन झाली ना, त्यावेळी भारतात एकही मोठी फिल्म कंपनी नव्हती।
3: बरोबर,
4: प्रभात फिल्म कंपनीचाच आदर्श घेऊन त्यानंतर 2 मोठ्या फिल्म कंपन्या झाल्या, एक म्हणजे कलकत्त्याची न्यू थिएटर्स।
3: बरोबर,
4: कलकत्त्याला सिरकार नावाचा एक बंगाली माणूस होता, त्याने त्याच्या मालकीची ती न्यू थिएटर्स होती। हा, आणि त्यानंतर मुंबई यांनी बॉम्बे टॉकीज सुरू केली, आपल्या या पहिल्या देवी कोण आपल्या देविका राणीने सुरू केली हे आंटीचं नाव आहे लोकांनी म्हणून. पण प्रभात फिल्म कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे, प्रभात फिल्म कंपनीने जे जे पायंडे पाडले जे आदर्श होते ना तेच या बाकीच्या फिल्म कंपनींनी फॉलो केले. आणि प्रभात फिल्म कंपनीचं काय माहितीये का, मुख्य म्हणजे तीन टप्पे. तर पहिला टप्पा म्हणजे काय माहितीये का, त्यांचे काही मुखपट, सहा फक्त मुखपट आहेत, फक्त सहा मुखपट. आणि ते कोल्हापूरमध्ये त्यांनी तीन चार चित्रपट तयार केले, हा एक कोल्हापूरचा काळ. त्यानंतर 1934 साली प्रभात पुण्याला आली आणि 34 ते 44 हा खरा प्रभातचा वैभवाचा काळ आहे,
3: भरभराटीचा
4: म्हणजे भरभराटीचा काळ. आणि प्रभातचे सर्वोत्कृष्ट चित्रपट या काळात तयार झालेले आहेत.
3: बरोबर बरोबर.
4: हा आणि 45 नंतर 53 नंतर 53 साली ती लिक्विडेटरच्या ताब्यात
3: गेली. बरोबर.
4: तो जो काळ आहे ना तो असा मावळता ज्याला म्हणतो ना आपण म्हणजे अस्तमानिता किंवा असं फार त्यात असं तेजस्पुंज असं
3: प्रभातचा नाही,
4: पडझडीचा काळ आहे. असे तीन टप्पे. पण मला असं वाटतं बरं का, प्रभातर बोलताना हा जो मी मधला काळ सांगितला म्हणजे 34 ते 44 यात उत्तमोत्तम चित्रपट तयार झाले
3: त्या काळात आपण बोलू जास्त बोलायचं
4: आपण बोलू.
3: वैविध्यमान काळ होता,
4: वैविध्यमान काळ आहे प्रभातचं वैशिष्ट्य असं 24 वर्ष 29 ते 53 तर 24 वर्षात त्यांनी 6 मुखपट आणि 48 चित्रपट तयार केले. पण प्रत्येक चित्रपट हा उत्तम चित्रपट आहे. आता बॉम्बे टॉकीजचा सुद्धा तेवढाच काळ आहे बघा, त्यांनी जो 40 चित्रपट तयार केले आणि न्यू थिएटर यांनी प्रचंड जो म्हणजे जो 150 चित्रपट त्यांचा जो स्पॅन त्यांचा जो 24 वर्षात आहे 34 ते 54 पण त्यांनी जो 150 चित्रपट निर्माण केले. पण प्रभातची गंमत आहे ना, प्रभातचं काय होतं माहितीये का, त्या मंडळींकडे कल्पकता होती, कलात्मकता होती, भव्यता होती. म्हणजे हे सगळं बघून प्रेक्षक अक्षरशः दिपून जायचे. प्रभातचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं बरं का, की चित्रपट हा धंदा निश्चित आहे, धंदा आहे, पण धंद्याच्या जोडीला ध्येय सुद्धा असू शकतं हे प्रभातच्या मंडळींनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्यांचं प्रत्येक चित्रपट, मी फक्त 40 चित्रपट म्हणतो ना, पण प्रत्येक चित्रपट हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात रंजकता आहे, त्यात प्रेरकता आहे, उद्भुक्त उद्बोधक आहे सगळे पिक्चर असे. आणि एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मी प्रभातचं सांगतो बरं का, न्यू थिएटर्सने मगाशी उल्लेख केला ना, त्यांच्या चित्रपटांमुळे ते चित्रपट प्रादेशिक वाटतात म्हणजे बंगाली वाटतात, पण प्रभातचा चित्रपट हा कधीही प्रादेशिक वाटत नाही, हा भारतीयच वाटतो. त्याचं कारण असं आहे, कारण प्रभात व्याप्ती प्रभातच्या मंडळींच्या डोळ्यासमोर भारतीय समाज होता, तिथल्या समाजाची सुखदुःख होती, त्यांची संस्कृती होती, आणि त्याचं यथार्थ दर्शन दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. आणि मुख्य काय माहितीये का, हे सगळं दाखवताना त्यांनी अभिरुचीची पातळी कधीही सोडलेली नाहीये. साधं सांगतो, माणूस चित्रपट हा वेश्येवरचा आहे, पण त्यांनी कधी असे वाईट दृश्य त्यात दाखवलेले नाहीये. तिचा संयम आहे ना तो फार महत्वाचा आहे. आणि प्रभातने अभिरुची उच्च ठेवलेली कायम. आणि एका वाक्यात सांगू का, सर्व कुटुंबाने एकत्र बघून बसून बघावा असा निर्मळपणा आणि पावित्र्य त्यांच्या चित्रपटात होतं, हे त्यांनी शेवटपर्यंत राखलं होतं. म्हणजे प्रभातचं वैशिष्ट्य आहे,
3: चित्रपटातून सामाजिक संदेश द्यायचा असेल, ऐतिहासिक चित्रपटातील शौर्य आणि भौतिक चित्रपटातील भक्ती संदेश
4: ठेवले.
3: प्रभातची तुतारी जी होती त्याचा पण वेगळा इतिहास आहे, मंगलमय चित्रपटाची नांदी व्हायची.
4: हो हो बरोबर आहे.
3: तुतारी बद्दल काय सांगाल तुम्ही, प्रभातची तुतारी?
4: प्रभातच्या मुखपटात गुलाबबाई नावाच्या एक बाई होत्या, सर्व मुखपटात त्या काम करायच्या. तर त्या काय म्हणते, प्रभातची तुतारी तुम्ही पाहिली ना, तर कमनीय भांड्याची आहे ती, कमनीय भांडार ज्याला म्हणतो आपण, तशी तुरतुरी अशा शिडशिडीत त्या बाई होत्या. त्या शेवटी पुण्यात तिथे प्रभात रोडला चतुर्थ नावाचा बंगला होता, त्या बंगल्यात राहायच्या त्या बाई वाढल्या त्या. आता त्याला बरीच असेल तर त्यांच्यावरती सुरू तुतारी केली होती. हा पण नंतर पुण्याला जेव्हा प्रभात आली ना तेव्हा ही तुतारी पुन्हा एकदा बदलली आहे.
3: बरोबर.
4: हा पुन्हा एकदा बदलली आणि त्यावेळी विजया भारद्वाज नावाच्या बाईंकडनं ती तुतारी अशी तुतारीवाली केली असं आहे. आणि प्रभात म्हणजे सूर्य म्हणजे सकाळ, त्यामुळे ती जी बाई आहे ना तिथं पूर्वेला तोंड आहे बघा, नकाशात आपण उजवीकडे जी पूर्व दाखवतो पूर्वेला तोंड आहे. राजकुमारची ती क्रमात हे उतरणारी लक्ष्मी पश्चिमेला आहे, प्रभातची उतारी तुतारी वाजवणारी बाई पूर्वेला तोंड आहे, अशी गंमत आहे ती.
3: बर बर. तर मला सर आपण आता त्या चित्रपटांविषयी बोलायला लागू की भारतातला पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा हा प्रभात चित्र संस्थेनं तयार केला.
4: हो
3: चित्र 6 फेब्रुवारी 1932 आपला हिंदी चित्रपट आल्यानंतर 7-8 महिन्यामध्ये हा सिनेमा आला होता.
4: हो बरोबर आहे, बरोबर आहे.
3: तर या सिनेमाबद्दल काय सांगतो?
4: या शांताराम बापूंना एक जरा अशी एक दृष्टी होती, त्यांनी मराठीत नाही हा चित्रपट दोन्ही भाषांमध्ये काढला,
3: भाषांमध्ये बनवला
4: होता, म्हणजे हिंदीत पण काढला, मराठीतही काढला त्यांनी, हिंदीत पण काढला. आणि काय तर त्यावेळी टीचरवर नाटकाचा फार परिणाम होता. गोविंदराव टेंबे होते ना, ते हिरो होते आणि त्यांची नाट्य संस्था होती, स्वतः नाटकात काम करणार अतिशय देखणे असे होते गोविंदराव टेंबे. संगीताचा अभ्यास होता, उत्तम गायक होते. त्यामुळे काय झालं, त्याचं संगीत गीत गाणं अभिनय सगळं गोविंदराव टेंबेंनी, आणि दुर्गा कोट्यांसारखी अभिजय अशी चांगली सुशिक्षित ही त्यांना मिळाली. पहिल्या ह्याच्यात बाबुराव पेंढारकर सारखा खलनायक मिळाला, त्यांनी त्यात याचं काम केलं गोविंदराव गंगानाथाचं. मास्तर विनायक सारखा माणूस मिळाला, असे चांगले भलीभली मंडळी मिळाली. एक सुरुवात होती, त्यामुळे सुरुवातीला काही ध्वनी मुद्रणात काही अडचणी आल्या, फोटोग्राफीत काही अडचणी आल्या, असं काही अडचणी आल्या, पण चित्रपट चांगला झाला आणि मॅजेस्टिक मध्ये हा लागला होता आणि चांगल्यापैकी लोकांनी चांगला त्याला प्रतिसाद दिला होता.
3: अयोध्याचा राजा,
4: अयोध्याचा राजा चांगला प्रतिसाद दिलेला.
3: 1933 साली त्यांनी सैरंद्र नावाचा एक चित्रपट केला
4: होता. हा,
3: रंगीत होता.
4: प्रभातचं काय मंडळींचं काय माहिती का, नवीन आव्हान स्वीकारण्याची फार वृत्ती होती. त्यांनी अनेक गोष्टी मी मधोमध सांगेन, तर पहिला रंगीत चित्रपट सैरंद्री हा प्रभातने तयार केलेला आहे. सैरंद्री हा चित्रपट 1933 साली त्यांनी केलाय. आता काय झालं, त्या चित्रपटात ती जी मिळणं जुळणं तो जो प्रकार होतो ना कलरचा, रंगसंगती ज्याला म्हणतो, ती फारशी जमली नाही, त्यामुळे प्रेक्षकांना थोडा बघताना थोडं डोळ्याला त्रास व्हायचा. तेवढं जरी बंद नाही तरी एक प्रयत्न म्हणून, प्रयोग म्हणून फार चांगला होता, एक प्रयत्न होता त्यांचा. तरी हा प्रभातचा पहिला चित्रपट रंगीत प्रभातचा असं म्हणता येतं मात्र.
3: आणि त्या काळात म्हणजे आता मला वाटतं त्यानंतर पुण्यामध्ये ते हे लोक सगळे शिफ्ट झाले, सगळे प्रभात फिल्म कंपनी पुण्यात. त्या
4: इथे 34 साली काय झालं, त्यांना काही तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 34 साली प्रभात पुण्यात आली. आणि पुण्यात आल्यावर काय माहितीये का, त्यांनी जो चित्रपट काढला पहिला अमृत मंथन नावाचा, त्या चित्रपटाचा एकच विषय सांगतो की भारतातला पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट. अमृत मंथन हा भारतातला पहिला रौप्य महोत्सवी चित्रपट आहे. त्यानंतर त्यांनी अमरज्योती नावाचा चित्रपट काढला होता, त्याच्याच पुढचा दर्यावर्ती जीवनावरचा पहिला चित्रपट आहे
3: हा.
4: पण त्यात त्यांनी काय केलं माहिती का, बॅक प्रोजेक्शन नावाची पद्धत असते ना, त्यामुळे समुद्र किंवा ते जे मोठी जहाज हलतं ना, ते प्रभात तिरुमध्ये शॉर्ट्स येत होते, ते समुद्रातले शॉर्ट्स नाही आहेत. आणि आणि या चित्रपटापासून प्लेबॅक पद्धत सुरू झाली,
3: पार्श्वगायनाची.
4: पार्श्वगायनाची पद्धत अमरज्योतीपासून सुरू झाली.
3: बरोबर,
4: अशी गंमत या चित्रपटातून.
3: त्यानंतर त्यांनी चंद्रसेना नावाचा एक सिनेमा काढला होता आणि यानंतर त्यांचा एक बालगंधर्वांना घेऊन त्यांनी मूवी
4: केली. आता चंद्रसेना हा चित्रपट आहे ना, हा तसा काही फारसा त्याच्यावर फारसं बोलण्यासारखं नाही, पण त्याचे जे सेट्स होते ना साहेब मामा, म्हणजे आर्ट डायरेक्टर जे होते ना पत्तेलाल, त्यांनी अप्रतिम असं ते चंद्रसेना पाताळ नगरी दाखवणं, त्यातले ते जे भव्य सेट्स वगैरे होते ना पाणी दाखवणं, ते त्याची कमाल होती. म्हणजे त्यांच्यासाठी तो चित्रपट बघावा असं, आता त्याची फिल्म अवेलेबल नाहीये, पण असा तो चित्रपट होता. पण धर्मात्माचं काय झालं माहितीये का, धर्मात्मा हा चित्रपट आहे ना तो बालगंधर्वांना घेऊन काढलेला आहे. आता त्यावेळी काय झालं होतं, बालगंधर्व हे अडचणीत आले होते, त्यांची कंपनी गंधर्व कंपनी बंद पडली होती आणि बालगंधर्वांना सगळ्या महाराष्ट्राला बालगंधर्वांचं प्रेम होतं, पण प्रभात मधल्या शांताराम बापू आणि साहेब मामा फत्तेलाल यांना बालगंधर्व मंडळीबद्दल, गंधर्व मंडळीबद्दल विशेष प्रेम होतं. याचं कारणच आहे, साहेब मामांनी गंधर्व मंडळीचे पडदे तयार केले होते असं. आणि प्रत्येक आपले शांताराम बापूंची सुरुवात गंधर्व मंडळीपासून झालेली आहे. हो, त्या गंधर्व मंडळीत ते आधी काम याला होते, सगळे पडेल ते काम करणारे होते, त्यामुळे त्यांना एक आत्मीयता होती गंधर्वांबद्दल. आणि त्यांनी त्यांना बोलवून असं ठरवलं की हा चित्रपट काढायचा. बरं, चित्रपटाला विषय कोणता घ्यावा, तो पारतंत्र्याचा काळ होता आणि आपल्या महात्मा गांधीची अस्पृश्यता निवारण चळवळ जोरात होती, त्यामुळे त्यांनी एकनाथ महाराजांचा विषय घेतला. एकनाथ महाराजांच्या जीवनावर म्हणजे समतेचा पुरस्कार होईल, अस्पृश्यता निवारणाची जाहिरात पण होईल अशाकडे बऱ्याने एकनाथांच्या जीवनावर बालगंधर्वांना घेऊन त्यांनी चित्रपट काढला. आता यात दोन तीन गमती अशा आहेत या चित्रपटाचं धर्मात्मा आधी नाव नव्हतं, त्याचं नाव महात्मा होतं. पण सेन्सॉरकडे जेव्हा हा चित्रपट गेला तेव्हा सेन्सॉरने त्या महात्मा शब्दाचा गांधींशी संबंध लावला आणि त्यांनी नाव घ्यायला लागलं चित्रपटाचं. अशी मजा झाली. पण या चित्रपटात अजून एक तुम्हाला मजा सांगतो. सध्या काही चित्रपट बघा, राजकीय मंडळी आक्षेप घेतात हे नको ते नको, तर असा प्रकार त्या काळात घडलेला आहे. त्या काळात अशी गंमत घडलेली आहे की त्यात एक असा प्रसंग होता की एकनाथ महाराजांच्या घरी हे अंत्येय किंवा दलित किंवा आता जे अस्पृश्य म्हणतो आपण ही मंडळी जेवायला बसली असा प्रसंग होता. तो त्याच्यावर काही सनातनी मंडळींनी आक्षेप घेतला. ते म्हणले आम्ही दाखवू देणार नाही हे. आणि मग सेन्सॉर बोर्ड नाईलाज झाला, प्रभातचाही नाईलाज झाला आणि त्यांनी मग तोच त्या सीनचं पुन्हा शूटिंग केलं, पुन्हा चित्रण केलं. आणि त्यांनी काय दाखवलं, बालगंधर्वांच्या घराच्या ऐवजी म्हणजे आपल्या एकनाथ महाराजांच्या घराऐवजी अंगणात ते या मंडळींना जेवायला घालतात असं ते केलेले पुन्हा चित्रण करायला लावलं. म्हणजे आता जे आपण बघतो ना काही चित्रपट तर ते त्या काळात सुद्धा घडलेलं आहे अशी गंमत आहे याची. आणि या चित्रपटाच्या वेळी बरं का बालगंधर्व कंपनीत तीन मोठे वादक होते, थिरोभा साहेब होते तबलजी, हरिभाऊ देशपांडे म्हणून ऑर्गन वादक होते, दादर बक्ष सारंगी वादक, या तिघांना प्रभातने आपल्या ऑर्केस्ट्रामध्ये आणलं. ही एक मोठी चांगली गोष्ट झाली त्या काळात.
3: पोतदार सर आपण खूप छान सांगतोय, आपण एक छोटासा ब्रेक घेऊन आपण ब्रेक नंतर त्यांचा प्रभात सगळ्यात गाजलेला जो सिनेमा असतो तो तुकाराम याच्याबद्दल आपण
4: बोलूया. हो चालेल चालेल.
3: आपल्याला बडी सोहळी या कार्यक्रमामध्ये आपण प्रभात चित्र संस्थेने त्यांचे चित्रपट चित्रपट अभ्यास गुरु होता त्याच्याशी आपण आता गप्पा मारतोय. गप्पा हे एक छोटासा पीक

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले।
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
2: ब्रेक नंतर पुण्याचं स्वागत। आज पुराणी बरीच वाजते 107.8 पुणेरी आवाज या रेडिओ चॅनलमध्ये धनंजय कुलकर्णी पुण्याचं आपलं स्वागत करतो। श्रोत्यांनो, आज आपल्यासोबत आहे चित्रपट अभ्यासक मधू पोतदार। मधू पोतदार हे प्रभावी या चित्रसंस्थेबद्दल आपल्याशी आज गप्पा मारतात आणि त्या चित्रसंस्थेचा जो एक गाजलेला सिनेमा 1936 साली आला होता संत तुकाराम, या चित्रपटाबद्दल मला त्यांच्याशी बोलायचं आता। सर काय सांगाल या संत तुकारामबद्दल? हा सिनेमा जगातल्या सर्वोत्कृष्ट 3 चित्रपटाचं स्थान मिळत
3: हो। आता काय संत तुकारामाचं बद्दल खरं म्हणजे खूप सांगता येईल। त्यावेळी अनेक म्हणजे भारतातल्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये तुकाराम बद्दल लिहिलं गेलंय। पहिली गोष्ट म्हणजे भारतातला, मी मगाशी जसं याच्याबद्दल सांगितलं, भारतातला पहिला रौप्यमय चित्रपट म्हणून सांगितलं ना अमृत मंथन बद्दल, तसं तुकाराम हा पहिला सुवर्ण महोत्सवी पिक्चर आहे। भारतातला पहिला तो मुंबईच्या सेंट्रल टॉकीज मध्ये 57 आठवडे चाललेला पिक्चर आहे, पहिला सुवर्ण महोत्सवी चित्रपट, त्याचं वैशिष्ट्य। पण त्याची गंमत अशी आहे, भाषेची अडचण कुठेही नाही। हा मराठीतला चित्रपट, मराठी भाषेत चित्रपट आहे ना, कुठेही भारतात आढळला नाही। भारतातल्या खेड्या पाड्यात दाखवला गेलेला हा चित्रपट आहे आणि सर्व जाती जमातीच्या लोकांनी बघितलेला आहे। त्याच्याही पेक्षा इंग्लंड बरं का आणि चीन, इंग्लंड चीन आणि मध्य पूर्व या देशामध्ये सगळ्यांनी बघितलेला चित्रपट होता त्या काळात, अशी या चित्रपटाची मजा आहे। म्हणजे भाषेची काही अडचण आली नाही। आणि काय माहिती का, या चित्रपटात एक अभंग होता आधी विजय एकले म्हणून चांदराम आठवलेने लिहिला होता, पण भल्या भल्यांना म्हणजे लक्ष्मण रामचंद्र पांगारकर संत वाङ्मयाचे अभ्यासक किंवा दुसरे महाराष्ट्र भाषा भूषण ज रा आजगावकर म्हणून होते, ह्या मंडळींना वाटलं हा तुकारामाचा अभंग आहे म्हणून ते गाथेत बघतायत की हा अभंग आपल्याला नजरेतनं कसा राहिला, कसा चटकला। शेवटी ते त्यांना उमगलं प्रभात मध्ये गेल्यावर की हा आठवड्यांचा अभंग आहे। म्हणजे इतकं हुबेहूब त्या भाषेत, त्या तुकारामाच्या भाषेत लिहावा असा तो त्यांनी सुंदर अभंग लिहून काढला होता।
2: तुकाराम ह्या सिनेमाबद्दल खूप बोलतायत, त्यातली ती स्टारकास्ट होती, विष्णुदत्त पागले शास्त्री आणि कवळी असेल। तर ह्या विष्णुदत्त पागले शास्त्री जे चित्र आहे ते कॅलेंडरच्या स्वरूपात पुढे आलं, बऱ्याच ठिकाणी संत तुकाराम विष्णुदत्त पागले शास्त्री कॅलेंडर सगळ्या घरामध्ये लागून
3: विष्णुपंत पागलेशांचं काय पागलीस होते ना, तो सध्या अतिशय शांत आणि पागलेशांची मुंबईला गिरगावात एक पेढी होती, सराफ पेढी होती, ते सराफ होते पागलेस, पण त्यांना इथे आवड होती। त्यांनी हिंदीतल्या संत तुळशीदास मध्ये तुळशीदासाचं काम करतो आणि या तुकाराममध्ये तुकारामाचं काम, हे 2-3 पिक्चर केले त्यांनी, फार चित्रपट केले नाही। पण सगळ्यात मजा अशी आहे, महाराष्ट्रात घरोघर जे तुकारामाचे फोटो लागले हे सगळे पागलेसांचे, त्याही पेक्षा मजा अशी आहे, लंडनच्या म्युझियम मध्ये महाराष्ट्रातला थोर संत म्हणून तुकाराम असा जो फोटो लावलाय ना तो पागलेसांचा फोटो आहे, अशी गंमत आहे। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे व्हेनिसला जो उत्सव होतो ना
2: चित्रपट,
3: हा हो, त्यात त्यात दाखवला गेलेला चित्रपट हो, त्यात याची गणना होते। हो व्हेनिसच्या हिच्यात तर त्याला बहुमान मिळाला, व्हेनिसला तर 3 पिक्चर होते त्यात बहुमान मिळाला, म्हणजे पहिला भारतीय चित्रपट आहे आणि जगातल्या उत्कृष्ट 3 चित्रपटात याची गणना होते। शिवराम मासेकरांचे संवाद होते
2: चित्रपटातले, बाकी जे आहेत प्रसंग असतील, काही दृश्य असतील याच्याबद्दल थोडक्यात सांगतो की कारण हा सिनेमा तसा टेक्निकली खूप तसा तो काळ जो होता तो फार मागासला आजच्या दृष्टीने पाहिजे असं असताना सुद्धा पुष्पक विमानाचा प्रसंग असेल किंवा ते शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी येतात मुस्लिम लोक त्यावेळेला त्यांनी सगळ्यांना तुकारामाचं मदत देणं असेल, ह्या सगळ्या ज्या गमती गमती केल्या कशा होत्या
3: काय माहितीये का? या चित्रपटाची जी पटकथा आहे ना ती अतिशय गतिमान आहे, छान पटकथा
2: आहे,
3: फोटोग्राफी अतिशय उत्तम आहे बरं का। या चित्रपटाची एक काय गंमत झाली, शेवटचा जो सीन आहे ना ते विमान जे वैकुंठाला जातं तेव्हा ते विमान अक्षरशः पडलं होतं,
2: अपघात झाला होता
3: ते, हो अपघात झाला होता, त्यातल्या एक त्याच्या डावी उजवीकडे ज्या बायका असतात त्यातल्या पायालाही लागलं होतं, तिला प्रभातने पुढे पेन्शन दिलं ते विशिष्ट टेक्निकने ते असं जायचं विमान आणि ते त्यावेळी 40 फुटांवर खाली पडलं होतं. पण नंतर साहेब बाबांनी पुन्हा ते सगळं व्यवस्थित केलं आणि आर्ट त्या चित्रपटातले जे शॉर्ट्स आहेत म्हणजे आर्टचे जे काही काही आहेत ना त्याच्याबद्दल अप्रतिम. वे प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन त्या विठोबाचे दागिने वगैरे सगळं बघून ते सगळं तयार केलेलं आहे.
2: बरं बरं
3: हो सगळं तयार केलंय. आणि मजा म्हणजे असं आहे या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्यांचा दिग्दर्शनाशी काही संबंध नाही असे ध्वनिमुद्रक आपले विष्णुदत्त दामले आणि स्वतः आर्ट डायरेक्टर हे बाबासाहेब पटेलाल या दोघांनी केले दिग्दर्शन आणि ते प्रचंड

0: तर तो चीन अप्रतिम आहे आणि त्याचं बरंच श्रेय त्या म्हणून त्यावेळी दिलं होतं की हे श्रेय सगळं श्रीरामपंत वाशीकर जे म्हणून होते संवाद लेखक त्यांनी अप्रतिम आणि ती गौरी ही अशिक्षित बाई हो त्या आवलीचं काम करणारी जी गौरी होती अशिक्षित बाई पण काय काम केलंय तिने सगळं छान जमून आलं होतं तुकाराम अतिशय छान जमलेला चित्रपट होता आणि त्यामुळे आणि अहो माहिती का चित्रपटाला भाषेची अडचण असू नये तर त्याचं उत्तम उदाहरण भारताने खेड्यापाड्यात बघितलं जातो तुकाराम म्हणजे बघा ना तुम्ही आणि चीन आणि मगाशी मी सांगितलं इंग्लंड चीन मध्य पूर्वेत बघितलं जातोय अशी गंमत आहे त्या चित्रपटात
1: ह्या संत तुकाराम चित्रपटाच्या नंतर त्यांनी सामाजिक चित्रपटाला
0: महा
1: त्याचा कुंभू त्यांनी सिनेमा आला होता हिंदीमध्ये त्याचा दुनियानुमाने हा त्याचा हिंदी अवतार ह्या कुंकू बद्दल काय सांगतो
0: कुंकू तर काय कुंकू काढायचं कारण फार मजेदार आहे प्रभातवर अशी तेव्हा टीका झाली होती की प्रभात फक्त पौराणिक धार्मिक आणि ऐतिहासिक चित्रपटच काढतात तेव्हा शांताराम बापूंच्या डोक्यात आलं की आपण एक सामाजिक चित्रपट काढावा तर सामाजिक त्यावेळी काय माहिती का त्यावेळी हा जो जरड बालविवाह हा जो प्रश्न होता ना हा भारत म्हणजे नुसतं देवळाली शारदा नाटक त्याच्यावर लिहिलंय 1899 पण त्याचा काही परिणाम झाला नाही तेव्हा आणि चित्रपट हे अतिशय परिणामकारक माध्यम आहे त्याचा शांताराम बापूंनी विचार केला होता आणि ते सगळं विचार करून त्यांच्या वाचण्यात एक कादंबरी न पटणारी गोष्ट म्हणून नारायण हरी आत्यांची आणि त्या कादंबरीवरून मग त्यांनी तो चित्रपट तयार केलाय आणि या चित्रपटात त्यांनी अनेक प्रयोग केले तो आपण चित्रपटाला पार्श्वसंगीत असतं ना तर या चित्रपटाला पार्श्वसंगीत नाहीये त्याला पार्श्वध्वनी आहे पार्श्वध्वनी म्हणजे काय माहिती का कुठं समजा सासू सुनेचं भांडण आहे ना त्यावेळी माझे मांजरांचं भांडण मॅमो दाखवली आहे किंवा कुणी कुणाच्या अंगावर ओरडत असेल त्यावेळी कुत्र्याची भूभू दाखवली आहे किंवा शांतता दाखवायची असेल तर रातकिड्यांची किरकिर दाखवलेली आहे किंवा पावसाची केशवराव मोळे नाही ही दोघांची हे आहे शांताराम बापूंनी सांगितलं त्यांना आणि केशवराव मोळे म्हणाले पार्श्वभूमी आपण याचा उपयोग करू अरे असा छान उपयोग करून घेतला त्यांनी आता तो जो म्हातारा गृहस्थ आहे ना म्हणजे आपले केशवराव दाते ते लग्नाच्या पहिल्या रात्री असं मिशीला कलक लावतो आणि पिढी देत असतात किंवा बाहेर एक कलई आला वरून तो कलई असं तो असं म्हणजे पार्श्वध्वनी जे मी मग असे म्हटलं ना तेव्हा असे गमतीदार ध्वनी सुद्धा त्यात येतो
1: आणि
0: फार छान
1: त्या सिनेमामध्ये असे घड्याळाचे टोन पडत असतात त्याचा फार छान वापर केलेला आहे
0: त्यामध्ये कशा काय
1: घड्याळाचे टोन पडत
0: असतात हा घड्याळाच्या याचा फार चांगला वापर केलेला आहे बरोबर आहे अगदी प्रतिकात्मक असा वापर आहे आणि ते मोठं चित्र प्रसिद्ध झालं होतं त्यावेळी त्या मोठ्या घड्याळ्याचं आणि तिथे उभे काठी घेऊन आपले प्रसिद्ध त्या चित्र झालं होतं या चित्रपटात अजून एक प्रयोग छान केला होता या चित्रपट इंग्रजी गाणं घातलं होतं कारण ही जी नायिका आहे ना ही सुशिक्षित आहे बट तिच्या संवादातून कसं व्यक्त करणार ते मी शिक्षित आहे कसं व्यक्त करणार ते त्यामुळे तिच्या तोंडी त्यावेळी जे लॉंग फेलोशिप प्रसिद्ध करत आहे साम ऑफ लाईफ म्हणून ही तिच्या तोंडी आहे बरं तिने ती म्हणताना सुद्धा परिश्रम घेत होते शांता आपट्याने मुंबईच्या ताजमहल हॉटेल मधला एक बँड मधला मुख्य होता संगीत प्रमुख त्याच्याकडनं हे गाणं शिकून घेतलं होतं आणि असं परिश्रम घेऊनच त्याने म्हटलेलं गाणं आहे ते आणि कुंकूच्या अजून एक गंमत माहिती का आपण ट्रेलर बघतो ना चित्रपटाचे ट्रेलर तो भारतात सर्वात पहिला ट्रेलर कुंकूचा आहे शांताराम बापूंच्या डोक्यात आलं की एक छोटे ट्रेलर बघून कुठेतरी दाखवायचं आलं का लक्षात म्हणजे लोकांना उत्सुकता निर्माण झाली पाहिजे तर पहिलं ट्रेलर कुंकूच आहे हा असे गंमत आहे मला शांताराम बापू ते अजून एक चित्रपट गोष्टी सांगतो शांताराम बापू स्वतः अतिशय आशावादी असा माणूस होता ते नैराश्य वगैरे असल्या याला आहारी जाणार नव्हता त्यामुळे त्यांनी ते जे गाणं आहे ना मनुशुद्ध तुझं गोष्ट आहे पुढे मोलाची चाल पुरा तुला हा जो आशावाद आहे ना ही सगळी शांताराम बापूंची कल्पना आहे त्यांनी आठवल्यांकडे येऊन घेतलं गाणं पण ही कल्पना शांताराम बापूंची आणि हे गाणं सुद्धा भारतभरात गाजलेलं बरं का
1: भारतभरात कुठल्याही मराठी सिनेमाच्या गाण्याच्या कार्यक्रमात हे गाणं आवर्जून दाखवलं जातं किंवा ऐकवलं जातं
0: हो हे हिंदी गाणं किंवा परशुरामने म्हटले ते त्यावेळी ते भिकारी होतो आणि त्यावेळी पेटीवर जो बाजूला दाखवला ते वसंत देसाई आहेत
1: ख्यातनाम संगीतकार वसंत देसाई
0: नाही संगीतकार वसंत देसाई पेटीवर दाखवलाय

0: हाँ ये म्यूजिक दूसरा पॉइंट है। हाँ
1: तो राजा
0: नेने
1: आणि
0: शकुंतला पण आज मी लिखलं होतं होत राजा नेने हा तिचा म्हणजे तिचा सावत्र मुलगा होता असा दाखवलाय तो जरा वांड दाखवलाय सिगरेट पितो तिच्या पुढे जरा आथरट पडा करतो मग त्याला छडीने चोपते आता त्यात गमतीचं शॉट आहे
1: आणि
0: केशवराव भूमिका केली छान भूमिका आहे विमल वैशिष्ट आहेत त्यात ही दाखवली ती ती विमल वैशिष्ट्य
1: वासंती पण आहे त्यामध्ये गौरी पण आहे
0: वासंती आहे तिला गाणी आहेत हा भारत विराजे किंवा भारतीय सृष्टीचे सुंदर खेळ ही तिची गाणी आहेत
1: भारतीय सृष्टीचे सुंदर खेळ फार सुंदर
0: हो आणि या गाण्याला त्यांनी तांब्याचं असं काठीने तांब्यावर ठेका धरलाय
1: बर
0: तो सुराचा तांब्या मिळावा म्हणून त्या भांडे बाजारात ते आणि वसंत देसाई फिरत होते त्यांच्या पुस्तक गमतीची माहिती आहे केशवराव भोळेंची
1: कुंकू अगदी त्यांच्या प्रभातला
0: एक मानाचं पाणी कुंकू पहिला सामाजिक चित्रपट
1: पहिला सामाजिक चित्रपट
0: आणि मानाचं पाणी
1: आणि त्यानंतर 1938 साली गोपाल कृष्ण नावाचा एक सिनेमा
0: गोपाल कृष्ण हा चित्रपट लहान मुलांना अतिशय आवडणारा चित्रपट होता मुख्य मास्टरचं म्युझिक फार छान होतं त्यात आणि राम मराठे होता त्यात गोपाल कृष्ण काम राम मराठ्यांनी केलं होतं कृष्णाचं काम आणि शांता मोडक होती राधा गाडीला चित्रपट होता
1: त्यातला एक प्रसंग फार असं म्हणजे ज्याला आपण प्लॅटोनिक लव म्हणतो म्हणत होतो संत ज्ञानेश्वर मध्ये होता तो सीन पुढे ते हा गोपाल कृष्ण मध्ये नव्हता संत ज्ञानेश्वर
0: हा ती नमू म्हणून
1: हे खूप म्हणजे प्रवास करणं हे खूप असं प्रतिकात्मकरित्या काही दाखवण्याचं जे त्यांचं कौशल्य
0: शांताराम बापूंची सगळी आयडिया शांताराम बापू शेवटपर्यंत प्रतिकात्मक हे करायचे पा पिंजऱ्यात सुद्धा मी पाहिलं ना असे प्रतिकात्मक काही काही तुम्हाला आढळतात शांताराम बापूंची ती वृत्ती आणि तसं त्यांचं हे होतं त्यांची पद्धत होती शांताराम बापूंचं होतं प्रतिकात्मक फार करायचे ते आणि त्या काळात ते फार परिणामकारक वाटायचं
1: बरोबर यानंतर त्यांचा माझा मुलगा म्हणून एक सिनेमा होता 1938 साली पण मला वाटतं आता आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे त्याच्या पूर्वी आपण माणूस सिनेमाचा त्यांचा आला होता 1939
0: माणूस बद्दल आपण बोलू माझा मुलगाचा एकच जाता तर वैशिष्ट्य सांगतो मराठीत भावगीत हा प्रकार आहे ना
1: हो
0: हा त्या माझा मुलगा पासून आलाय मग फिरूफिरून छळशी का किंवा पाहुरे किती वाट किंवा उसळ तेज भरे का ना ती भावगीत माझा मुलगा या चित्रपट आणि चित्रपटात भावगीत हा प्रकार पहिल्यांदा माझा मुलगा पासून सुरू झाला
1: जोशींची कथा होती ती
0: योग जोशींची कथा होती आणि त्याच्यातून हा माणूस हा माझा मुलगा चित्रपट काढला होता
1: बर बर बर बर
0: आता माणूस
1: माणूस सुरू करण्याच्या पूर्वी मला विचारायचं प्रवासचे जे हिंदी सिनेमे असायचे हिंदीमधले त्याला बाहेरच्या राज्यांमध्ये कसं यश मिळायचं
0: त्याला ते हिंदीचे तोंड बाहेर खूप गाजले
1: बर
0: खूप गाजले बाहेर
1: त्यांचं काय होतं
0: प्रभातचं आता कुंकूचा जो हा दुनिया नामाने हा बाहेर प्रचंड गाजलेला आहे कारण त्या तो त्या काळात हा ज्वलंत प्रश्न होता
1: जरड कुमार विवाह
0: हो प्रचंड जरड कुमार हा जरड बाला विवाह जरड कुमार विवाह बरोबर तो ज्वलंत विषय होता तो त्यामुळे अतिशय लोकांनी उचलून धरलेला चित्रपट आहे हिंदी रामशास्त्री हिंदी फार गाजलेला आहे कारण भव्य सेट भव्य त्याच्यावर आपण बोलूच नंतर तो गाजलेला प्रभातचे हिंदी चित्रपट खूप गाजायचे
1: मला काय वाटतं पुत्र सर आजची आपली वेळ आता संपत आली आपण आपण आता प्रवासचे जे उरलेले म्हणजे माणूस पासून तो कालखंड आहे त्यांचा 1939 पासूनचा तर 1939 समज घ्यायचा 5 वर्षाचा कालखंड आहे म्हणजे पहिल्या 5 वर्षातले आपण आता सिनेमे बघितले पण पुढच्या 5 वर्षातले जे सिनेमे आहेत त्याच्याबद्दल आपण उद्या चर्चा करूयात आणि आपण आणखी काही काही जे प्रवासचे वैशिष्ट्य जे राहून गेले आपण सांगायचे
0: चालेल चालेल
1: आपण चित्र संस्कृत आणि कार्यक्रम संपताना आपण ज्या गाण्याचा यांनी उल्लेख केला ते गाणं ऐकतो

0: चल चल मेरे कंप्यूटर, कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं। सुनिए पुनेरी आवाज 107.8, खुश रहो खुशियां बांटो।
1: चल चल चल मेरे साथी, ओ मेरे हाथी, चल ले चल कटारा पीछे के।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये। आणि श्रोते हो, आपण मागील रविवारी जे आहे ते शो जो आहे तो रिपीट केलेला होता, कारण काही जणांना शो ऐकू आलेला नव्हता टेक्निकल प्रॉब्लेममुळं, असं आपण सर्वांनी सांगितल्यामुळं आपण जो शो आहे तो पुन्हा रिपीट टेलिकास्ट केलेला होता। आणि ज्या उर्वरित रचना आहेत तू मी आणि पाऊस या शीर्षकाखालील, त्या सर्व रचनांचा आपण आज आस्वाद घेणार आहोत। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा। काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे कुंफून शब्दमोती, सजूया हा खेळ शब्दांचा, सजूया हा खेळ शब्दांचा। तर आजच्या शोमधल्या आपण पहिल्या चारोळीकडे वळतोय, आणि जी सुंदर आणि अप्रतिम अशी चारोळी आहे ती आपल्याला पाठवलेली आहे अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून। अंजली सामंत मॅडम लिहित आहेत डहाणू जिल्हा पालघर येथून। तुझ्या माझ्यात कायम तो असतो, पण तो आल्यावर आठवणी बरसतो। तुझ्या माझ्यात कायम तो असतो, पण तो आल्यावर आठवणी बरसतो। खिडकी बाहेर आपण बघतो त्या क्षणांसाठी तरसतो, खिडकी बाहेर आपण बघतो त्या क्षणांसाठी आपण तरसतो। आणि खरं आहे की पाऊस जो आठवणीतला सुद्धा असतो, आणि जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा आपण खिडकी बाहेर पाहून त्या क्षणांसाठी तरसत असतो। सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलंय। संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलंय। तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, ओघळून रोमा रोमी नाते थेंब पानाचे जसे। तू मी आणि पाऊस एकजीव झालो असे, ओघळून रोमरोमी नाते थेंब पानाचे जसे, नाते थेंब पानाचे जसे। तर जणू काही थेंब आणि पानाचं नातं असतं, तसे आपण एकजीव झालेलो आहोत रोमरोमी ओघळून। तर खूप अप्रतिम सुंदर ही चारोळी होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये वर्षा कुळकर्णी खोपकर मॅडम लिहित आहेत मालाडपूर्व मुंबई येथून। वर्षा कुळकर्णी खोपकर मॅडम यांनी मालाडपूर्व मुंबई येथून लिहिलंय। त्या धुंद संध्याकाळच्या औचित पाऊसधारा, कोसळणाऱ्या गारा आणि सोसाट्याचा वारा। त्या धुंद संध्याकाळच्या औचित पाऊसधारा, कोसळणाऱ्या गारा आणि सोसाट्याचा वारा। ओले ती मी तू आणि भिजलेला आसमंत सारा। वाह, ओले ती मी तू आणि भिजलेला आसमंत सारा। भीती ना मला कारण तुझ्या प्रेमाचा होता भक्कम सहारा, भीती ना मला कारण तुझ्या प्रेमाचा होता भक्कम सहारा, भक्कम सहारा। तर धुंद सायंकाळच्या औचित पाऊसधारा, कोसळणाऱ्या गारांना सोसाट्याच्या वाऱ्याला, आणि ओली ती मी तू आणि भिजलेला आसमंत सारा, या सर्वांना अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं आहे। पुढच्या चारोळीमध्ये शशी दरेकर सरांनी मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलंय। सर लिहित आहेत शशी दरेकर सरांनी मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथून सरांनी लिहिलंय की आपण विवाह बंधनात अडकताना काळे ढग जमा झाले होते, आपण विवाह बंधनात अडकताना काळे ढग जमा झाले होते, संसार रूपी जीवनात प्रवास करताना धुवाधार पावसात आपले प्रेम बरसत होते, संसार रूपी जीवनात प्रवास करताना धुवाधार पावसात आपले प्रेम बरसत होते, आपले प्रेम बरसत होते। वाह, तर ज्या विवाह बंधनात अडकतानाच्या ज्या आठवणी आहेत, आणि जीवनरूपी प्रवास करतानासुद्धा संसाररूपी जीवनात प्रवास करतानाच्या सध्याच्या आठवणी, या सुंदर त्या सरांनी शब्दबद्ध केलेल्या होत्या। आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिलंय। श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून, तुझ्या साथीने कळावा मजला भिजण्याचा आनंद, तुझ्या साथीने कळावा मजला भिजण्याचा आनंद, तू मी आणि पाऊस घेऊयात जगण्याचा स्वानंद, तू मी आणि पाऊस घेऊयात जगण्याचा स्वानंद। वाह, तर मिळून जगण्याचा स्वानंद घेऊया असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलं आहे। सौ सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून, पावसात रंगून गेला आसमंत तू मी अन प्रेमाचे अवघे क्षण, पावसात रंगून गेला आसमंत तू मी अन प्रेमाचे अवघे क्षण, फुलले हे जीवन दोघांचे जणू, फुलले हे जीवन दोघांचे जणू, नाही राहिले कशाचे उणे पण, नाही राहिले कशाचे उणे पण। तर पावसात रंगून गेलेला आसमंत आणि प्रेमाचे तुझ्या माझ्यातले क्षण, त्यामुळं फुललेलं जीवन आणि आता कोणतंच उणे पण नाही, अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौ रुपाली कांबळे मॅडम यांनी खोपोली तालुका खालापूर येथून लिहिलंय। सौ रुपाली कांबळे मॅडम लिहित आहेत खोपोली तालुका खालापूर येथून, की तू मी आणि पाऊस सरींमध्ये तुझं हसू ऐकू येतं। वाह, तू मी आणि पाऊस सरींमध्ये तुझं हसू ऐकू येतं, भिजलेल्या त्या जुन्या क्षणांना आजही मन जपून ठेवतं, भिजलेल्या त्या जुन्या क्षणांना आजही मन जपून ठेवतं, जपून ठेवतं। वाह, तर सरींमध्ये तुझं हसू ऐकू येतं, तर अप्रतिम असे भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये निर्मला विष्णू धापसे मॅडम लिहित आहेत शिवाजीनगर माजलगाव जिल्हा बीड येथून। निर्मला विष्णू धापसे मॅडम यांनी शिवाजीनगर माजलगाव जिल्हा बीड येथून लिहिलंय, की तू आणि मी चिंब व्हावे पाऊस सरीत, नाहून निघावे प्रेमात बेभान होऊनी दोघात, तू आणि मी चिंब व्हावे पाऊस सरीत, नाहून निघावे प्रेमात बेभान होऊनी दोघात, असावी रिमझिम पावसाची साथ, पावसाची साथ। तर प्रेमात नाहून निघावं, बेभान व्हावं, खूप अप्रतिम असे भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये वैशाली राऊत मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। वैशाली राऊत मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय, की मेघांनी गुपित माझं अलगद कानात घेतलं, पावसाच्या थेंबांनी नाव तुझं सुचवलं, मेघांनी गुपित माझं अलगद कानात घेतलं, पावसाच्या थेंबांनी नाव तुझंच सुचवलं, तुझ्या सहवासात हरवतो प्रत्येक श्वास, तुझ्या सहवासात हरवतो प्रत्येक श्वास, तू मी आणि पाऊस मनाचा मधुमास, तू मी आणि पाऊस मनाचा मधुमास। वाह, तर तू मी आणि पाऊस जणू मनाचा मधुमास, अप्रतिम असे भाव होते। मनाचा मधुमास मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून। नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिलंय, तू मी आणि हा रिमझिम पाऊस आणि धुंद करणारा ओल्या मातीचा सुवास, तू मी आणि हा रिमझिम पाऊस आणि धुंद करणारा ओल्या मातीचा सुवास, कायम असावा हातात हात तुझा, कायम असावा हातात हात तुझा, असाच सुरू राहावा आपल्या प्रेमाचा प्रवास, असाच सुरू राहावा आपल्या प्रेमाचा प्रवास, प्रेमाचा प्रवास। तर हाती हात असावा आणि प्रेमाचा पाऊस, हा प्रेमाचा जो प्रवास आहे तो असाच कायम राहावा, खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये चौवनिता गणेश शिंदे मॅडम यांनी गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून लिहिलंय। चौवनिता गणेश शिंदे मॅडम लिहित आहेत गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथून। मॅडमनी लिहिलंय, की सख्या असतो जेव्हा सोबत तू, भरून या मन सुखावते मी, सख्या असतो जेव्हा सोबत तू, भरून या मन सुखावते मी, पावसासम आहे नाते आपले, पावसासम आहे नाते आपले, गारव्याची त्यात नसते कमी, गारव्याची त्यात नसते कमी। वाह, तर पावसासारखं आपलं नातं आहे ज्यामध्ये गारव्याची कमी नसते, आणि नातं हे असंच असलं पाहिजे, नाही का, की ज्यामध्ये गारवा असला पाहिजे। पुढच्या आपण चारोळीकडे वळूया। महेश दुर्वे सरांनी मुलुंड मुंबई येथून लिहिलंय। महेश दुर्वे सर लिहित आहेत मुलुंड मुंबई येथून। सरांनी लिहिलंय, की चिवचिव गोड तुझी कानात साठवून, मनातल्या मनात तुला संदेश पाठवून, वाह चिवचिव गोड तुझी कानात साठवून मनातल्या मनात तुला संदेश पाठवून मेघवर्षावात टाकीन तुला भिजवून मेघवर्षावात टाकीन तुला भिजवून उतरलो मुसळधारेत प्रिये तुला आठवून उतरलो मुसळधारेत प्रिये तुला आठवून तुला आठवून वाह तर मनातल्या मनात तुला संदेश पाठवून मेघवर्षावात टाकीन तुला भिजवून खूप अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते आणि पुढच्या चारोळीमध्ये रोहित विलास साळवे सरांनी पुणे चिंचवड येथून लिहिले. रोहित विलास साळवे सर लिहित आहेत पुणे चिंचवड येथून. पावसाचे ते थेंब टपोरे तुझ्या गाली रेंगाळतात. पावसाचे ते थेंब टपोरे तुझ्या गाली रेंगाळतात. तू मी आणि पाऊस रिमझिम बरसतात. तू मी आणि पाऊस रिमझिम बरसतात. वाह तर तुझ्या गालावर रेंगाळणारे पावसाचे टपोरे थेंब आणि तिघेही रिमझिम बरसतात खूप अप्रतिम सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीकडे वळूया. ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये योगिता रमेश मांजरे मॅडम यांनी पूर्णानगर अमरावती येथून लिहिलंय. योगिता रमेश मांजरे मॅडम लिहित आहेत पूर्णानगर अमरावती येथून. मी बोलते तू ऐकतोस. मी बोलते तू ऐकतोस. पावसासारखं प्रेम जणू शब्दांशिवाय भिजत राहतं. पावसासारखं प्रेम जणू शब्दांशिवाय भिजत राहतं. शब्दांशिवाय भिजत राहतं. वाह तर मी बोलते तू ऐकतोस आणि प्रेम हे पावसासारखं आहे जे शब्दांशिवाय भिजत राहतं खूप अप्रतिम असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले. सौरूपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून. तू आणि मी पावसात भिजल्याचे क्षण. तू आणि मी पावसात भिजल्याचे क्षण आजही माझ्या हृदयात आहे साठलेले. आजही माझ्या हृदयात आहे साठलेले. तू साथ सोडून गेल्याचे दुःख कायम माझ्या मनात राहिले आहे दाटलेले. तू साथ सोडून गेल्याचे दुःख कायम माझ्या मनात राहिले आहे दाटलेले. राहिले आहे दाटलेले तर खूप अप्रतिम गहिरं असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये श्रद्धा मगर मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिलं आहे. श्रद्धा मगर मॅडम लिहित आहेत अहिल्यानगर येथून की मिठीत तिने घेतल्यावर आभाळ भरून आलेलं. मिठीत तिने घेतल्यावर आभाळ भरून आलेलं. पावसात चिंब भिजुनी मन गार गार झालेलं. पावसात चिंब भिजुनी मन गार गार झालेलं. मन गार गार झालेलं. वाह खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी चारोळी होती श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीसोबत पुढच्या चारोळीमध्ये सूरज संदीप अनुभवणे सर लिहित आहेत देवगड सिंधुदुर्ग मोंड येथून. सूरज संदीप अनुभवणे सरांनी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग गाव मोंड येथून लिहिले की तू माझी कारभारीन मी तुझा कारभारी या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की कारभारीन तुझा हात हातात घेऊनी मोह होई पावसात भिजायचा शहारे यावे हसू तुझे खुलावं. कारभारीन तुझा हात हातात घेऊनी मोह होई पावसात भिजायचा शहारे यावे हसू तुझे खुलावं आणि नकळत माझा हृदयी ठोका चुकावा. आणि नकळत माझा हृदयी ठोका चुकावा तर अप्रतिम सुंदर असे प्रेमभाव सरांच्या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये मनोहर गंगाराम राठोड सरांनी पुसद जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय. मनोहर गंगाराम राठोड सर लिहित आहेत पुसद जिल्हा यवतमाळ येथून. तू भिजायला लागली की पाऊस ही जोरात बरसतो. तू भिजायला लागली की पाऊस ही जोरात बरसतो. मी कोरडा पाषाण फकीर. मी कोरडा पाषाण फकीर तुझ्या प्रेम सरींना तरसतो. मी कोरडा पाषाण फकीर तुझ्या प्रेम सरींना तरसतो. तुझ्या प्रेम सरींना तरसतो. वाह वाह तर खूप अप्रतिम भाव होते की मी तर कोरडा आणि कोरडा पाषाण फकीर फक्त तुझ्या प्रेम सरींना तरसतो. या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीनंतर पुढच्या चारोळीमध्ये सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम यांनी नाशिक येथून लिहिले. सौ नेहा रवींद्र रणाळकर नवटे मॅडम लिहित आहेत नाशिक येथून. रणरणत्या उन्हात तू तापलास तरी मी नाही तुझी काढणार समजूत. रणरणत्या उन्हात तू तापलास तरी मी नाही तुझी काढणार समजूत. मेघ सावळे येता बरसेल पाऊस. मेघ सावळे येता बरसेल पाऊस, पुन्हा आपसुकत जुळेल आपलं सूत, पुन्हा आपसुकत जुळेल आपलं सूत, आपलं सूत. वा वा, तर मी समजूत काढणार नाही, कारण जेव्हा पाऊस येईल तेव्हा आपोआप नातं हे छान होईल. तर खूप अप्रतिम सुंदर भाव मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते श्रोते हो. आणि आपण पुढच्या सुंदर सुंदर चारोळ्यांचा आस्वाद घेणार आहोत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही RJ कैलाससोबत आहात. आनंदी रहा, आनंद लुटा, हा खेळ शब्दांचा, या कविता व चारोळ्यांचा खेळ.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: तो हमारे थॉट्स का सोर्स है, स्रोत है, संकल्प भी किस आधार पर उठ रहे हैं। एक है पास्ट एक्सपीरियंसेस, कोई बीती हुई बातें, दूसरी इन्फॉर्मेशन जो हम पढ़ते हैं, सुनते हैं, और तीसरी हमारा बिलीफ सिस्टम, हमारी मान्यताएं ये हैं। तो वो मान्यता के आधार से, जैसे कभी खुशी कभी गम, जीवन ही ये है, तो ये एक मान्यता है। तो थॉट ऑटोमेटिकली गम की थॉट, उदासी की थॉट क्रिएट करने की आप अपने आप को परमिशन दे देते हैं। जहां आपने अपनी बिलीफ सिस्टम को चेंज किया कि खुशी इज एवरलास्टिंग, तो फिर आपकी थॉट प्रोसेस ऑटोमेटिकली उस डायरेक्शन में जाएगी।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या रचनांकडे वळूया। पुढच्या रचनेमध्ये अनघा सोनखासकर मॅडम यांनी अकोट जिल्हा अकोला इथून लिहिलंय। मॅडम लिहितायत की तू मी आणि द्वैत अद्वैताचा खेळ, व्यक्त नि अव्यक्ताचाच मेळ। तू मी नि द्वैत अद्वैताचाच खेळ, व्यक्त नि अव्यक्ताचाच मेळ। पाऊस सांधतो आपुला अधुरावा, पाऊस सांधतो आपुला अधुरावा। तू नि मी यातील भेद नुरावा, तू नि मी यातील भेद नुरावा, भेद नुरावा। वाह, तर द्वैत अद्वैताचा खेळ म्हणजे तू नि मी आहे आणि व्यक्तनी अव्यक्ताचा मेळ आहे। आणि शेवटच्या ओळीमध्ये मॅडमनी लिहिलंय की पाऊस दुरावा सांधत असताना तू आणि मी यातील भेद नुरावा। आणि खरंच की पाऊस हा दुरावा सांधत असतो आणि ज्यामुळं जो भेद आहे तू आणि मी मधला तो नुरला पाहिजे। खूप अप्रतिम असे भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये काव्यप्रतिभा या नावाने सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय। काव्यप्रतिभा या नावाने प्रतिभा महादेव चौगले मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। तू मी आणि पाऊस रिमझिम बरसणारी सर, तू मी आणि पाऊस रिमझिम बरसणारी सर। पावसात भिजता भिजता बेधुंद मनाची लहर, पावसात भिजता भिजता बेधुंद मनाची लहर। वाह, तर बेधुंद करणारा पाऊस मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। पुढच्या चारोळीमध्ये भावना पंधरे मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलंय। भावना पंधरे मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून की ढगांनी लिहिले प्रेमपत्र, सरींनी त्याला शब्द दिले। वाह, ढगांनी लिहिले प्रेमपत्र, सरींनी त्याला शब्द दिले। तू मी आणि पाऊस भेटता, तू मी आणि पाऊस भेटता, क्षण सारेच सुवर्ण झाले, क्षण सारेच सुवर्ण झाले। वाह, खूप सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। सौचित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहित आहेत महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून। सौचित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम यांनी महमदपूर जिल्हा यवतमाळ येथून लिहिलंय की ओल्या मातीचा सुगंध चिंब भिजवणारा पाऊस, ओल्या मातीचा सुगंध चिंब भिजवणारा पाऊस, सोबतीला तुझ्या आठवणी, जाणवते तुझ्या असण्याचा भास, जाणवते तुझ्या असण्याचा भास। आणि खरंय की चिंब भिजवणाऱ्या पाऊस, पावसात आणि ओल्या मातीच्या सुगंधात तुझ्या आठवणी, या जणू तू असण्याचा भास करून देतात। खूप अप्रतिम सुंदर भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये राणी दुष्यंत खेडीकर मॅडम यांनी पुणे येथून लिहिले। राणी दुष्यंत खेडीकर मॅडम लिहित आहेत पुणे येथून। पावसाने दगा दिला म्हणाली होतीस पदराचा कोरडा कोना, पावसाने दगा दिला म्हणाली होतीस पदराचा कोरडा कोना, केसातला न भिजलेला मोगरा। वाह, उगाच झटकत होतीस, पावसाने दगा दिला म्हणाली होतीस पदराचा कोरडा कोना, केसातला न भिजलेला मोगरा, उगाच झटकत होतीस, पापण्या आडवून गालावर तेवढा ओघळत होता, पापण्या आडून गालावर तेवढा ओघळत होता, तो श्रावण अखेरचा तेवढाच बरसत होता, तो श्रावण अखेरचा तेवढाच बरसत होता, तेवढाच बरसत होता। वाह वाह वाह, खरंच की पावसाने दगा दिला म्हणाली होतीस पदराचा कोरडा कोना आणि केसात न भिजलेला मोगरा, उगाच झटकत होतीस, खूप गहिरा असं शब्दांकन अप्रतिम भाव मॅडमच्या या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम लिहित आहेत कात्रज पुणे येथून. सौ हेमलता नंदकुमार निगडे मॅडम यांनी कात्रज पुणे येथून लिहिलंय की होता तोच साक्षीदार त्या दिवसाला जेव्हा तू दिला होकार माझ्या प्रेमाला. होता तोच साक्षीदार त्या दिवसाला जेव्हा तू दिला होकार माझ्या प्रेमाला. बळ दिले त्याने माझ्या मणीच्या स्वप्नाला. बळ दिले त्याने माझ्या मणीच्या स्वप्नाला. तू मी आणि पाऊस जपूया घट्ट मैत्रीला. तू मी आणि पाऊस जपूया घट्ट मैत्रीला. जपूया घट्ट मैत्रीला. खूप अप्रतिम पावसाबद्दलचे, पावसातल्या आठवणीबद्दलचे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये मंगेश मनोहर रेडीज सरांनी वेरवली कोरले रत्नागिरी येथून लिहिलं आहे. मंगेश मनोहर रेडीज सर लिहित आहेत वेरवली कोरले रत्नागिरी येथून. तू मी आणि पाऊस करू गंमत जम्मत. मस्त भिजू दोघे पावसात पाऊस संपेपर्यंत. तू मी आणि पाऊस करू गंमत जम्मत. मस्त भिजू दोघे पावसात पाऊस संपेपर्यंत. पाऊस संपेपर्यंत. तर पावसात भिजून गमती जमती करूया असे भाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ सीता विशाल राजपूत मॅडम लिहित आहेत श्री शंकर विद्यालय घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. सौ सीता विशाल राजपूत मॅडम यांनी अंबाजोगाई जिल्हा बीड येथून लिहिलंय. ओळखीची खूण नभ बरसती सरीतून. वा. ओळखीची खूण नभ बरसती सरीतून. तुझे माझे मनही ओले झाले पावसातून. तुझे माझे मनही ओले झाले पावसातून. तर तुझं आणि माझं मन हे पावसात ओलं झालं. आणि जेव्हा सरीतून न बरसत होते त्यावेळी ओळखीची खूण वाटली. तर पाऊस आणि ओळख, पाऊस आणि आठवणी याबद्दल अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये सौस्मिता विलास सावंत मॅडम यांनी भांडूप मुंबई येथून लिहिलं आहे. सौस्मिता विलास सावंत मॅडम लिहित आहेत भांडूप मुंबई येथून. रम्य त्या आठवणी तू मी आणि पाऊस एकाच छत्रीत. रम्य त्या आठवणी तू मी आणि पाऊस एकाच छत्रीत. ओले चिंब शहारले अंगधुंद. ओले चिंब शहारले अंगधुंद. चाललो आपल्याच मस्तीत. चाललो आपल्याच मस्तीत. तर पावसातल्या अप्रतिम आणि सुंदर अशा आठवणींना मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या चारोळीमध्ये प्रिया गौरव भांबुरे मॅडम लिहित आहेत तळेगाव दाभाडे पुणे येथून. प्रिया गौरव भांबुरे मॅडम यांनी तळेगाव दाभाडे पुणे येथून लिहिलंय की ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास. ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास. आजही आठवतोय पहिला पाऊस. आजही आठवतोय पहिला पाऊस. अडकलेला ज्यामध्ये माझा श्वास. अडकलेला ज्यामध्ये माझा श्वास. माझा श्वास. वा. तर ओल्या तुझ्या स्पर्शाला मंद मंद असा सुवास. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या चारोळीमध्ये रामचंद्र किल्लेदार सरांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून लिहिलंय. रामचंद्र किल्लेदार सर लिहित आहेत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून. मी भटकणारा वादळ तू चमकणारी वीज. पावसा फिरतो सोबत सगळे काही विसरून. पावसा फिरतो सोबत सगळे काही विसरून. तर वादळ आणि वीज याची उपमा देऊन अप्रतिम सरांनी शब्दांकन केलेलं होतं. संगीता कुलकर्णी मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. संगीता कुलकर्णी मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय की तू भेटलीस पाऊसी अलगद बरसू लागला. तू भेटलीस पाऊसी अलगद बरसू लागला. माझ्या मनातला ऋतू नकळत हिरवा झाला. वा. थेंबांनी काही लिहिले नव्हते आभाळावर. थेंबांनी काही लिहिले नव्हते आभाळावर. तरी प्रत्येक सरीत तुझेच नाव उमटेत राहिले. तरी प्रत्येक सरीत तुझेच नाव उमटेत राहिले. उमटत राहिले. वा. तर तू भेटलीस पाऊस बरसू लागला आणि मनातला ऋतू नकळत हिरवा झाला. थेंबांनी आभाळावर नाव जरी लिहिलेलं नसलं तरी प्रत्येक सरीत तुझं नाव उमटत होतं. खूप अप्रतिम सुंदर प्रेमभाव व्यक्त करणारी ही रचना होती. पुढच्या चारोळीमध्ये सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम यांनी अकलूज येथून लिहिले. सौ रूपमती पांडुरंगराव देशमुख मॅडम लिहित आहेत अकलूज येथून. कधी तू शीतल हवा आणि मी पाऊस धारा. कधी तू शीतल हवा मी आणि मी पाऊस धारा. तुझ्या माझी या प्रेमाचा खळखळे गोड झरा. तुझ्या माझी या प्रेमाचा खळखळे गोड झरा. गोड झरा. वाह वाह. तर तू शीतल हवा, मी पाऊस धारा आणि दोघांच्या प्रेमाचा खळखळणारा गोड झरा मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेला होता. पुढच्या आपण चारोळीकडे वळूया आणि त्या सुंदर चारोळीमध्ये दत्ता मोरसकर सरांनी पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. दत्ता मोरसकर सर लिहित आहेत पिशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. तू सोबत असलास की पाऊस आवडतो मला, तू सोबत नसलास तरी तो आवडतो मला. तू सोबत असलास की पाऊस आवडतो मला, तू सोबत नसलास तरी तो आवडतो मला. कारण डोळ्यांना पूर आला तरी पावसात सहजपणे तो लपवता येतो मला. कारण डोळ्यांना पूर आला तरी पावसात सहजपणे तो लपवता येतो मला. वाह, तर खूप सुंदर भाव सरांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये संगीता प्रकाश घनवट मॅडम लिहित आहेत सातारा करंजे इथून. सौ संगीता प्रकाश घनवट मॅडम यांनी सातारा करंजे इथून लिहिलंय की तू मी आणि पाऊस धारा प्रेमाचे क्षण अनुभवतोय. तू मी आणि पाऊस धारा प्रेमाचे क्षण अनुभवतोय. सुसाट सुटला गार गार वारा, सुसाट सुटला गार गार वारा, सुगंध मातीचा दरवळतोय, सुगंध मातीचा दरवळतोय. वाह, तर तू मी आणि या पाऊस धारा ज्यामध्ये प्रेमाचे क्षण आपण अनुभवतोय, गार सुसाट वारा आणि मातीचा दरवळणारा सुगंध मॅडमच्या या अप्रतिम रचनेमध्ये शब्दबद्ध झालेला होता. आणि पुढच्या चारोळीमध्ये वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिलंय. वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम लिहित आहेत पाटोदा जिल्हा बीड येथून. आणि मॅडमनी लिहिलंय तू अथांग निळे आकाश मी विस्तीर्ण धरती, बरसता अवखळ जलधारा मणी आनंदा ए भरती. वा, तू अथांग निळे आकाश मी विस्तीर्ण धरती, बरसता अवखळ जलधारा मणी आनंदा येती भरती. युगानुयुगे नाते अपुले पाऊस धारा जोडित जाती, युगानुयुगे नाते अपुले पाऊस धारा जोडित जाती. पशुपक्षी झाडे वेली नवचैतन्याचे गीत गाती, पशुपक्षी झाडे वेली नवचैतन्याचे गीत गाती. तर युगानुयुगाचं आपलं नातं आहे आणि पाऊस धारा ज्या आहेत ते हे पाऊस धारा या नात्याला ज्या आहेत त्या जोडत जातात. खूप अप्रतिम भाव या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये आसावरी सौ आसावरी कुलकर्णी मॅडम यांनी सांगली इथून लिहिले. सौ आसावरी कुलकर्णी मॅडम लिहित आहेत सांगली येथून. तू मी आणि पाऊस अजूनही जिवंत आहे, तू मी आणि पाऊस अजूनही जिवंत आहे. एक एक टपोऱ्या थेंबात या आठवणींचा गंध आहे, एक एक थेंबात या आठवणींचा गंध आहे. वाह, तर प्रत्येक थेंबांमधला आठवणींचा गंध मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता. आणि पुढच्या चारोळीमध्ये प्रदीप मोहिनीराज मुळे सरांनी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. श्री प्रदीप मोहिनीराज मुळे सर लिहित आहेत तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. तू प्रेमी मी मनमौजी पावसाच्या जलधारा, तू प्रेमी मी मनमौजी पावसाच्या जलधारा. सायकलीवर ओले चिंब आनंदी आनंद सारा, सायकलीवर ओले चिंब आनंदी आनंद सारा. वाह वाह, तर पावसातला जो आनंद असतो त्या पावसातल्या आनंदाला खूप अप्रतिमरित्या या सरांनी या रचनेमध्ये शब्दबद्ध केलेलं होतं. आणि श्रोते हो, या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीसोबतच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर चारोळीकडे वळूया जी आपल्याला पाठवलेली आहे सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून. सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. तू मी आणि पाऊस सोबती एकमेकांचे, तू मी आणि पाऊस सोबती एकमेकांचे. भिजू न जाता ओले चिंब भाव उमटतील प्रेमाचे, भिजू न जाता ओले चिंब भाव उमटतील प्रेमाचे. वाह, तर आपण सोबती आहोत तिघे जण, तू मी आणि पाऊस. भिजून ओले चिंब झाल्यानंतर प्रेमाचे भाव उमटतील असे अप्रतिम सुंदर शब्दांकन मॅडमच्या या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे की पाऊस आणि सोबतीला तो किंवा ती खूप मधुर अशा आठवणी ज्या असतात त्या पावसासोबतच्या आपल्या असतात. आणि आपण मागील शोमध्ये आणि यासुद्धा शोमध्ये त्याच अप्रतिम आणि सुंदर अशा आठवणींना जे आपले साहित्यिक मान्यवर आहेत त्यांनी शब्दबद्ध केलेलं होतं त्याचं सादरीकरण करत आहोत. आपण हा खेळ शब्दांचा या कविता व चारुळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलाससोबत. आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात. आनंदी रहा, आनंद लुटा. भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: आइए आइए, दरवाजे पे क्यों खड़े हैं? अंदर आइए। ये घर है मुस्कुराहट का, यहाँ बसती है खुशियाँ। ये है पुनेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत। आणि आपल्याला पुढच्या ज्या सुंदर सुंदर रचना आहेत त्या आपल्याला सुंदर रचना पाठवलेल्या आहेत भारतीय कोल्हापूर मंच यांनी। आणि भारतीय कोल्हापूर मंच व्हॉट्सअप समूहाच्या मान्यवरांनी पाठवलेल्या रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत। त्यामधील श्रीमती माणी कल्लप्पा नागावे मॅडम लिहित आहेत कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर येथून। श्रीमती माणी कल्लप्पा नागावे मॅडम यांनी कुरुंदवाड जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलं आहे। रोजच असतो समवेत तो मी आणि पाऊस, रोजच असतो समवेत तो मी आणि पाऊस, चिंब चिंब धारेत नाहून मिटली तना मनाची हौस, चिंब चिंब धारेत नाहून मिटली तना मनाची हौस। तर अप्रतिम असे भाव या सुंदर चारोळीमध्ये होते। आणि पुढच्या चारोळीमध्ये स्नेहल तावरे मॅडम यांनी लिहिलं आहे की त्याची वाट पाहून पाहून अंगाची लाही लाही झाली, त्याची वाट पाहून पाहून अंगाची लाही लाही झाली, माझ्या प्रेमा खातर तो बरसला आणि तन मन तृप्त करून गेला, माझ्या प्रेमा खातर तो बरसला आणि तन मन तृप्त करून गेला। तर अप्रतिम शब्दांकन यासुद्धा चारोळीमध्ये होते। प्रेमाची कबुली या शीर्षकाखाली चौ सुगंधा जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलं आहे। चौ सुगंधा जगदळे मॅडम लिहित आहे जयप्रकाश नगर नागपूर येथून की बाहेर पाऊस पडतोय धुवाधार तो आणि मी घट्ट धरून हातात हात, बाहेर पाऊस पडतोय धुवाधार तो आणि मी घट्ट धरून हातात हात, एकमेकांच्या साथीने ओले चिंब झालो पावसात, एकमेकांच्या साथीने ओले चिंब झालो पावसात, दिली त्याने प्रेमाची कबुली घट्ट पकडून मला कवेत, दिली त्याने प्रेमाची कबुली घट्ट पकडून मला कवेत। तर पावसाच्या साथीने प्रेमाची दिलेली कबुली अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती। आणि पुढच्या चारोळीमध्ये संगीता खरे मॅडम लिहित आहेत पुणे येथून। संगीता खरे मॅडम यांनी पुणे येथून लिहिले गरमागरम बटाटे वडा चला करूया फस्त तो मी आणि पाऊस, माहोल एकदम मस्त, गरमागरम बटाटे वडा चला करूया फस्त तो मी आणि पाऊस, माहोल एकदम मस्त, माहोल एकदम मस्त। तर पावसातल्या अप्रतिम सुंदर अशा आठवणी ज्या आहेत त्या आठवणी सजवण्याच्या अनुषंगानं अप्रतिम भाव मॅडमनी शब्दबद्ध केलेले आहेत पुढच्या चारोळीमध्ये। बेधुंद बरसला या शीर्षकाखाली सौ प्रमिला कुलकर्णी मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून। सौ प्रमिला कुलकर्णी मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की श्रावणाची रिमझिम सुरू होती तो मी आणि पाऊस तो बेधुंद, श्रावणाची रिमझिम सुरू होती तो मी आणि पाऊस तो बेधुंद, बरसत होता मयूर नर्तनासम, बरसत होता मयूर नर्तनासम, पावसात भिजण्याचा आगळा आनंद, पावसात भिजण्याचा आगळा आनंद। तर पावसात भिजण्याच्या आनंदाला अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेलं होतं। पुढच्या चारोळीमध्ये मानसी बापट मॅडम लिहित आहेत नाशिक येथून। मानसी बापट मॅडम यांनी नाशिक येथून लिहिलंय पाऊस मस्त कोसळतोय तो मी आणि पाऊस, पाऊस मस्त कोसळतोय तो मी आणि पाऊस, आल्याचा चहा आणि भजी खातोय, आल्याचा चहा आणि भजी खातोय। पाऊस म्हटलं की भजी आली, तर त्याबद्दलचे मॅडमचे अप्रतिमासे भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये छाया पुराणिक मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय। छाया पुराणिक मॅडम लिहित आहेत पुणे येथून तो आणि मी जीवनसाथी सोबतीला पाऊस बहरे प्रीती, तो आणि मी जीवनसाथी सोबतीला पाऊस बहरे प्रीती, धरून मौन आले हात हाती, धरून मौन आले हात हाती, जाणवली मनात मुग्ध प्रीती, जाणवली मनात मुग्ध प्रीती। वाह, तर पावसासोबत बहरलेली प्रीत आणि मौनामध्येच हाती आलेले हात आणि जाणवलेली मनातली मुग्ध अशी प्रीती मॅडमनी अप्रतिम सुंदररित्या शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीकडे वळूया ज्यामध्ये शैला सोमन मॅडम यांनी पुणे येथून लिहिले। शैला सोमन मॅडम लिहित आहेत पुणे येथून कोसळे तो सहस्त्रधारांनी उभे आम्ही चिंब भिजुनी, कोसळे तो सहस्त्रधारांनी उभे आम्ही चिंब भिजुनी, थरथरे काया हुरहुरमनी, थरथरे काया हुरहुरमनी, तो मी अन पाऊस उन्मनी, तो मी अन पाऊस उन्मनी। वाह वाह, तर तो सहस्र दारांनी कोसळत असतो. आम्ही चिंब भिजूनही उभे असतो आणि थरथरलेली काया मनातली हुरहुर खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीमध्ये श्रीकृष्ण कुलकर्णी सर लिहित आहेत. श्रीकृष्ण कुलकर्णी सरांनी लिहिलंय की रपरप असा तो पाऊस धबधबल्या विचारातली मी, रपरप असा तो पाऊस धबधबल्या विचारातली मी, सारा कोसळतो पाऊस, सारा कोसळतो पाऊस, सारा कोसळतो पाऊस, तिघेही अस्थिर तू तिथे मी, तू तिथे मी. वा, तर रपरप असा तो पाऊस आणि धबधबल्या विचारातली मी खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये सुषमा साखरे मॅडम लिहित आहेत कोरोची येथून. सुषमा साखरे मॅडम यांनी कोरोची येथून लिहिलंय की रिमझिम पाऊस हात त्याचा हाती, रिमझिम पाऊस हात त्याचा हाती, तो मी आणि पाऊस त्या ओल्या चिंबराती, तो मी आणि पाऊस त्या ओल्या चिंबराती, ओल्या चिंबराती. वाह वाह, तर रिमझिमणाऱ्या पावसातला हाती घेतलेला हात आणि त्या अप्रतिम सुंदर अशा आठवणी मॅडमनी शब्द

गया मुरलीधर गवळी, गया मुरलीधर गवळी मॅडम लिहित आहेत. मॅडमने लिहिलं आहे की तो मी आणि पाऊस एकत्र बाहेर पडलो. क्या बात आहे, तो मी आणि पाऊस एकत्र बाहेर पडलो आणि गंमतच झाली, ओले चिंब घरी आलो, ओले चिंब घरी आलो. तर पावसातले खूप सुंदर अप्रतिम असे क्षण मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते पुढच्या चारोळीमध्ये. निरागस मनात ओलावा या शीर्षकाखाली DPS B सागर सरांनी कल्याण इथून लिहिलं आहे. DPS B सागर कल्याण इथून लिहित आहेत. त्यांनी लिहिलं आहे, ओली खिडकी चहाचा कप, ओली खिडकी चहाचा कप आणि एकटं बसलेलं मन सगळं तसंच आहे. ओली खिडकी चहाचा कप आणि एकटं बसलेलं मन सगळं तसंच आहे. किती साधे सोपे आणि सरळ शब्द आहेत, परंतु यामधला अर्थ किती गहरा आहे नाही का श्रोते हो. की खिडकी ओली आहे, चहाचा कप आहे आणि मन मात्र एकटं आहे, सगळं जसंच्या तसंच आहे. खूप गहिराचं शब्दांकन, निशब्द करणारे भाव या अप्रतिम आणि सुंदर अशा चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौभक्ती विठ्ठल मुळये मॅडम यांनी मुंबई येथून लिहिले. सौभक्ती विठ्ठल मुळये मॅडम लिहित आहेत मुंबई येथून. तो मी आणि पाऊस आपण दोघे एकाच छत्रीत, तो मी आणि पाऊस आपण दोघे एकाच छत्रीत, मी थोडीशी ओशाळलेली तो माझ्यात हरवलेला. क्या बात आहे, तो मी आणि पाऊस आपण दोघे एकाच छत्रीत, मी थोडीशी ओशाळलेली तो माझ्यात हरवलेला, तो माझ्यात हरवलेला. खूप सुंदर प्रेमभाव या चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये अनिल दाभाडे सरांनी रसायनी येथून लिहिलं आहे. अनिल दाभाडे सर लिहित आहेत रसायनी येथून, तो मी आणि पाऊस चिंब चिंब भिजलो, तो मी आणि पाऊस चिंब चिंब भिजलो, माळरानावर खेळताना एकमेकात रमलेलो, माळरानावर खेळताना एकमेकात रमलेलो. तर तिघे भिजले, चिंबचिंब भिजले आणि माळरानावर एकमेकात रमले. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये विद्या प्रधान मॅडम लिहित आहेत ठाणे येथून. विद्या प्रधान मॅडम यांनी ठाणे येथून घट्ट नाते या शीर्षकाखाली लिहिलं आहे की तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, तो मी आणि पाऊस आमचे घट्ट नाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते, प्रेमात गुंफलेले आनंदे गीत गाते. तर अप्रतिम प्रेमभाव आणि पावसाबद्दलचे भाव या अप्रतिम चारोळीमध्ये होते. पुढच्या चारोळीमध्ये सौ स्वाती अरविंद केंजळे मॅडम लिहित आहेत. सौ स्वाती अरविंद केंजळे मॅडम यांनी लिहिलं आहे की तो आणि मी आज निघालो होतो फिरायला, तो आणि मी आज निघालो होतो फिरायला, सवे आता पाऊस ही झाला, सवे आता पाऊस ही झाला, तिघांनाही खूप आनंद झाला, तिघांनाही खूप आनंद झाला. तर पावसामध्ये फिरणं आणि त्यावेळी झालेला आनंद या रचनेमध्ये होता. पुढच्या चारोळीमध्ये सौ ऐश्वर्या सूर्यवंशी मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिले. सौ ऐश्वर्या सूर्यवंशी मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. तो भेटला पाऊस ही अलगद येऊन गेला, तो भेटला पाऊस ही अलगद येऊन गेला, माझ्या मनात प्रेमाचा गंध दरवळून राहिला, माझ्या मनात प्रेमाचा गंध दरवळून राहिला, क्षण सारे विरले काळाच्या प्रवाहात, क्षण सारे विरले काळाच्या प्रवाहात, आठवणींचा पाऊस आजही तोच बरसला, आठवणींचा पाऊस आजही तोच बरसला. वाह वाह, तर तो भेटला तेव्हा पाऊस आलेला होता, मनामध्ये प्रेमाचा गंध दरवळून गेलेला होता, तो तसाच आहे. सारे क्षण जरी काळाच्या प्रवाहामध्ये विरलेले असले तरी आठवणींचा पाऊस आजही बरसतोय. खूप अप्रतिम भाव होते पुढच्या.

0: टेंशन को दूर भगाने के लिए आइए सुनते हैं सिस्टर शिवानी के अनमोल कथन।
1: आज मैं आत्मा ड्राइवर, ये गाड़ी मुझे चलानी है कि मेरी आंखें मेरे हिसाब से चले, मेरा मुख मेरे हिसाब से बोले, मेरा हाथ वो ही करे जो सही है कर्म, और मन वो ही सोचे जो सही है। दैट वुड बी दैट माय कार इज इन माय कंट्रोल। सो लाइक दिस फाइव पीपल आर स्टेइंग इन द हाउस, पांच आत्माएं ड्राइवर और उनकी अपनी अपनी एक गाड़ी। अगर हर आत्मा का अपनी गाड़ी पे कंट्रोल होता तो जर्नी कैसी होती उस रोड के ऊपर? ब्यूटिफुल। हर एक ने प्यार से निकल जाना, हर एक ने एक स्टीयरिंग व्हील घुमाना है, थोड़ा सा दूसरा आ भी रहा होगा तो उसने ऐसे टर्न करना है, उसने घूम जाना, एक्सीडेंट कभी होता ही ना। द पावर टू मोल्ड, द पावर टू एडजस्ट, द पावर टू टर्न हियर, द पावर टू ब्रेक स्टॉप, सब कुछ हो जाता अगर ये गाड़ी मेरे कंट्रोल में होती तो। और अगर पांचों की होती तो वो जीवन, वो घर स्वर्ग होता, राइट? अब अगर सपोज चार की भी नहीं है, एक भी अपने करना शुरू कर दे, सी, तो कितनी सारी चीजें बचेंगी अगर एक आत्मा अपने ऊपर संयम ले आए। दिस इज द पावर दैट वी हैव। लेकिन अगर पांचों ने अपना ध्यान नहीं रखा, अपनी उनकी ब्रेक्स चलती नहीं, उनका स्टीयरिंग व्हील उनके कंट्रोल में नहीं, लेकिन वो चाहते हैं कि वो बाकी सब गाड़ियां मेरे हिसाब से चलें, तो एक क्षण भी बिना एक्सीडेंट के नहीं चलेगा उस घर के अंदर। दिस इज द रियलिटी ऑफ आवर लाइफ टुडे।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: सुमेधा दिवान मैडम यांनी सांगली येथून लिहिले, सुमेधा दिवान मॅडम लिहित आहेत सांगली येथून, तो मी आणि या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलंय, धुंद मस्त धुंद हवा तो आणि मी हवा, मस्त धुंद हवा तो आणि मी हवा, हातात हात हवा चहाचा कप हवा, हातात हात हवा चहाचा कप हवा। तर अप्रतिम चारोळी होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ अनिता जगताप मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून। सौ अनिता जगताप मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय की पावसासारखा तूही अचानक यावं असं वाटतं, पावसासारखा तूही अचानक यावं असं वाटतं, तुझ्या आठवणीत ही माझं मन पावसासारखंच दाटतं, तुझ्या आठवणीत ही माझं मन पावसासारखंच दाटतं। तर पाऊस आल्यानंतर सुख दुःखाचे असंख्य क्षण जे आहेत ते डोळ्यासमोर तरळतात, मन दाटून येतं, त्याबद्दलचे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये सौभाग्यश्री अविनाश पाटील मॅडम लिहित आहेत सांगली येथून। सौभाग्यश्री अविनाश पाटील मॅडम यांनी सांगली येथून लिहिलंय, रिमझिम बरसतात पावसाच्या सरी आठवण येते या नभापरी, रिमझिम बरसतात पावसाच्या सरी आठवण येते या नभापरी, या पावसात तुझ्या माझ्या आठवणी जगते आहे मनी साठवणी, या पावसात तुझ्या माझ्या आठवणी जगते आहे मनी साठवणी, जगते आहे मनी साठवणी। वाह, तर खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये राजश्री पाटील मॅडम यांनी सुरत येथून लिहिले, राजश्री पाटील मॅडम लिहित आहेत सुरत येथून, तो आभाळाचा तुकडा मी चातक होऊन जगते, क्या बात आहे, तो आभाळाचा तुकडा मी चातक होऊन जगते या पाऊसचे पानांवरती, या पाऊसचे पानांवरती नाव त्याचेच मी लिहिते, नाव त्याचेच मी लिहिते। वाह वाह, तो आभाळाचा तुकडा मी चातक होऊन जगते, अप्रतिम शब्दरचना होती। पुढच्या चारोळीमध्ये सौ सविता भोकरे कांबळे मॅडम यांनी कर्जत रायगड येथून लिहिले, सौ सविता भोकरे कांबळे मॅडम लिहित आहेत कर्जत रायगड येथून, आणि चारोळीमध्ये मॅडमने लिहिलंय की तो मी आणि पाऊस आहे तसाच आठवणीत, तो मी आणि पाऊस आहे तसाच आठवणीत, पाऊस तो आजही वाहतो, पाऊस तो आजही वाहतो निर्झर माझ्या पापणीत, निर्झर माझ्या पापणीत। वाह, डोळ्यातला पाऊस मॅडमनी शब्दबद्ध केलेला होता। आणि पुढच्या चारोळीमध्ये सौ हर्षाली प्रसन्न कर्वे मॅडम लिहित आहेत, सौ हर्षाली प्रसन्न कर्वे मॅडम यांनी लिहिलंय की तो आणि मी एका छत्रीत दोघेजण, तो आणि मी एका छत्रीत दोघेजण, चिंब भिजलो पाऊस ऋतूंचा सण, चिंब भिजलो पाऊस ऋतूंचा सण। वाह, तर दोघेजण एका छत्रीमध्ये भिजलो आणि पाऊस जो आहे तो ऋतूंचा सण आहे, असं शब्दांकन रचनेमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये रवींद्र राजमानी सर लिहित आहेत कोल्हापूर येथून, रवींद्र राजमानी सरांनी कोल्हापूर इथून लिहिलंय की तो मी आणि पाऊस संतत धारेत बसलेलो, तो मी आणि पाऊस संतत धारेत बसलेलो, आठवणींच्या कल्लोळात प्रेम भावनेत गुंफलेलो, आठवणींच्या कल्लोळात प्रेम भावनेत गुंफलेलो. तर प्रेम भावनेमध्ये आठवणींच्या कळलात गुंफलो गुंफलेलो आम्ही आहोत, असे शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौ ऋचा हनुमंत महाबळ मॅडम यांनी सिंधुदुर्ग येथून लिहिले. सौ ऋचा हनुमंत महाबळ मॅडम लिहित आहेत सिंधुदुर्ग येथून. तो मी आणि पाऊस पावसातली ती धुंद रात्र, तो मी आणि पाऊस पावसातली ती धुंद रात्र, मोहाच्या त्या क्षणाने पुलकित झालेले गात्र, मोहाच्या त्या क्षणाने पुलकित झालेले गात्र. तर पावसातली ती रम्य रात्र मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. पुढच्या चारोळीमध्ये श्री दिलीप देवराम जाधव सरांनी लिहिले जव्हार जिल्हा पालघर येथून. श्री दिलीप देवराम जाधव सर लिहित आहेत जव्हार जिल्हा पालघर येथून. यशवंतनगर मोर्चा बौद्धवाडा जव्हार जिल्हा पालघर येथून सर लिहित आहेत रिमझिम बरसतो पाऊस मोती शिंपणाऱ्या नभातून. वाह, रिमझिम बरसतो पाऊस मोती शिंपणाऱ्या नभातून, ती पाऊस आणि मी सर्व, ती पाऊस आणि मी सर्व प्रफुल्लित होतात हर्षातून, प्रफुल्लित होतात हर्षातून. अप्रतिम असं शब्दांकन होतं की रिमझिम बरसतो पाऊस मोती शिंपणाऱ्या नभातून. पाऊस हा मोती शिंपणाऱ्या नभातून बरसत आहे, प्रतिम अशी उपमा या चारोळीमध्ये होती. श्रोते हो, पुढच्या चारोळीमध्ये भारती भरत शिरसाट मॅडम लिहित आहेत नंदुरबार येथून. भारती भरत शिरसाट मॅडम यांनी नंदुरबार येथून लिहिलंय तो अवखळ उन्हाळ मी नाजूकणार, तो अवखळ उन्हाळ मी नाजूकणार, दोघांनाही आवडतो पाऊस मुसळधार, दोघांनाही आवडतो पाऊस मुसळधार. वाह वाह, तर तो अवखळ उन्हाळ आहे आणि मी नाजूकणार आहे, पण मुसळधार पाऊस मात्र दोघांनाही आवडतो. खूप अप्रतिम भाव होते. पुढच्या चारोळीमध्ये वर्षा बहिरट मॅडम लिहित आहेत पुणे येथून. वर्षा बहिरट मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की पाऊस धोधो बरसत धाव घेई धरणी काठी, पाऊस धोधो बरसत धाव घेई धरणी काठी, तशीच एखादी अनाम ओढ, तशीच एखादी अनाम ओढ घेऊन येईल का तुला माझ्यापाशी, तशीच एखादी ओढ घेऊन येईल का तुला माझ्यापाशी, तुला माझ्यापाशी. वाह वाह, तर जसा पाऊस धरणी काठाकडे धाव घेतोय तशीच एखादी अनामाची ओढ तुला माझ्यापाशी घेऊन येईल का. खूप अप्रतिम भाव होते. आणि पुढच्या चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये मानसी लाईद्वार मॅडम लिहित आहेत बेंगलोर येथून. सौ मानसी लाईद्वार मॅडम यांनी बेंगलोर येथून लिहिले रेशमी पाऊस या शीर्षकाखाली. रेशमी धारा बरसे एका छत्रीत हसे, रेशमी धारा बरसे एका छत्रीत हसे, हाताला हात लागे मन प्रेमाने जागे. वाह वाह, हाताला हात लागे मन प्रेमाने जागे, रिमझिम सूर जुळले, रिमझिम सूर जुळले, श्वास जवळ पिसळले, श्वास जवळ पिसळले, पाऊस साक्षी झाला, पाऊस साक्षी झाला, नाते ओले राहिले, नाते ओले राहिले. क्या बात आहे, क्या बात आहे. तर पावसाला रेशमी पाऊस असं संबोधून रेशमी धारा बरसे एका छत्रीत हसे, आणि जेव्हा हाताला हात लागतो मनामध्ये प्रेम जागतं, आणि रिमझिम सूर जेव्हा जुळतात तेव्हा श्वास जवळ पिसळतात, आणि पावसाच्या साक्षीनं ओलं झालेलं जे नातं आहे त्या पावसाच्या साक्षीनं ओल्या झालेल्या नात्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेसोबत आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या सुंदर रचनांचा आस्वाद घेणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. तुम्ही RJ कैलाससोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आनंदी राहा.

0: फुहार लाएगी हर दिन त्योहार। अब हर दिन बजेंगे मन में ढोल, अपने पन के रंग में अब रोज रंगेंगे, उड़ान भरेंगे सपनों के रॉकेट में, सिर्फ पुनेरी आवाज में 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।
1: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये आहात माझ्या सोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा। आजच्या शो मधल्या पुढच्या चारोळीकडे वळूया। गजानन दशरथ पोटे सरांनी अकोला इथून लिहिले, गजानन दशरथ पोटे सर लिहित आहेत अकोला इथून, तो सखा माझा जीवलग जसे बरसणारा पाऊस, तो सखा माझा जीवलग जसे बरसणारा पाऊस, मी त्याच्या जीवनाचा भाग, मी त्याच्या जीवनाचा भाग, मनी असे सदैव त्याच्या भेटीची आस, मनी असे सदैव त्याच्या भेटीची आस। तर खूप अप्रतिम भेटीची आस सरांनी शब्दबद्ध केलेली होती। पुढच्या चारोळीमध्ये रोहिदास पाडेकर सर लिहित आहेत डिंगोरे शिवजन्मभूमी येथून, पुढच्या चारोळीमध्ये रोहिदास पाडेकर सरांनी डिंगोरे शिवजन्मभूमी येथून लिहिलंय, तो रसभरीत आंबा मी छेडिता त्याला, तो रसभरीत आंबा मी छेडिता त्याला, तो लपून पाना आड तितक्यात पाऊस आला, तो लपून पाना आड तितक्यात पाऊस आला, तितक्यात पाऊस आला। वाह। आणि पुढच्या चारोळीमध्ये स्मिता यशवंत चौथे सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय, स्मिता यशवंत चौथे सर लिहित आहेत कोल्हापूर येथून, की पावसासारखा कोसळणारा तो त्यात चिंब भिजणारी मी, पावसासारखा कोसळणारा तो त्यात चिंब भिजणारी मी, आम्हाला जोडणारा पाऊस आणि ओल्या नात्यांनी जोडलेले आम्ही, आम्हाला जोडणारा पाऊस आणि ओल्या नात्यांनी जोडलेले आम्ही। वाह वाह। तर पाऊस हा नातं जोडणारा आहे असं अप्रतिम शब्दांकन या चारोळीमध्ये होतं। पुढच्या चारोळीमध्ये योगेश शृंगारपुरे सरांनी पनवेल रायगड येथून लिहिलंय, योगेश शृंगारपुरे सर लिहित आहेत पनवेल रायगड येथून वारीची ओढ या शीर्षकाखाली, की तो मी आणि पाऊस आषाढीच्या वारीत नेहमी भेटतो। क्या बात आहे, तो मी आणि पाऊस आषाढीच्या वारीत नेहमी भेटतो, त्याच्या भक्तीत भिजताना पाऊस ही सखा वाटतो, त्याच्या भक्तीत भिजताना पाऊस ही सखा वाटतो, सखा वाटतो। अप्रतिम भाव होते या चारोळीमध्ये, सुंदर भक्तिमय रचना। पुढच्या चारोळीमध्ये स्मरण शीर्षकाखाली अरविंद कुळकर्णी सरांनी मलकापूर येथून लिहिलंय, स्मरण अरविंद कुळकर्णी सर मलकापूर येथून लिहित आहेत स्मरण शीर्षकाखाली, तो मी आणि पाऊस राहील कायम स्मरण, तो मी आणि पाऊस राहील कायम स्मरण, ओले चिंब गेलो तिथे तेव्हा भरले होते धरण, ओले चिंब गेलो होतो तिथे तेव्हा भरले होते धरण, भरले होते धरण। अप्रतिम भाव होते या चारोळीमध्ये। आणि पुढच्या चारोळीमध्ये शरद कुलकर्णी सरांनी कोथरूड पुणे येथून लिहिले, शरद कुलकर्णी सर लिहित आहेत कोथरूड पुणे येथून, पाऊस आणि तो मी भेट झाली पावसात, पाऊस आणि तो मी भेट झाली पावसात, नजरानजर होताच पडलो आम्ही प्रेमात, नजरानजर होताच पडलो आम्ही प्रेमात, तर पावसात प्रेमात पडलो। अप्रतिम भाव होते। पुढच्या चारोळीमध्ये नीलिमा ताटके मॅडम लिहित आहेत ठाणे येथून, नीलिमा ताटके मॅडम यांनी ठाणे येथून लिहिलंय, आला आला ग पाऊस चिंब पावसात भिजू, सख्या हात घेना हाती थेंब पाकळ्यांनी सजू, आला आला ग पाऊस चिंब पावसात भिजू, सख्या हात घेना हाती थेंब पाकळ्यांनी सजू, थेंब पाकळ्यांनी सजू। अप्रतिम सुंदर असे भाव यासुद्धा चारोळीमध्ये होते। आणि श्रोते हो, आजच्या शोची वेळ संपते, त्यामुळे आपण पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता भेटणार आहोत नवीन मान्यवरांसोबत आणि नवीन विषयासोबत। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण शोची पोस्ट जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा शोमध्ये जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्या अनुषंगाने रचना पाठवा, जे ओळींचं बंधन दिलेलं आहे त्या अनुषंगाने रचना पाठवा। आणि आपण रचना पाठवल्यानंतर आपलं नाव आणि गाव फक्त स्वतंत्र वेगळं पाठवावं, नाव आणि गावासोबत आपण आपला पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर किंवा इमोजी हे पाठवू नये, कारण रचनांचं संकलन करत असताना आपल्या नावाचं पोस्टर बनवत असताना ते सर्व खोडावं लागतं। आणि आपण जर पूर्ण पत्ता टाकला तर सर्वांचे पूर्ण पत्ते जर आपण लिहिले तर आपल्याला ते पोस्टरवर घेणं शक्य नसतं, त्यामुळे आपण केवळ आपलं नाव आणि गाव हे स्वतंत्र पाठवावं, आपली रचना जी आहे ती स्वतंत्र पाठवावी, नाव आणि गाव स्वतंत्र पाठवावं असं जे आम्ही म्हणतो ते नाव वेगळं आणि गाव वेगळं नाही, नावासोबतच गाव जे आहे गावाचं नाव ते जोडून पाठवावं आणि रचना मात्र वेगळी पाठवावी. भेटूया पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आरजे कैलास सेवा. आनंदी राहा, आनंद लुटा.

गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या शो मध्ये ज्याचं नाव आहे रंग नवे। मी आहे मंगेश। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भावनिक ताकदबद्दल। मागचा जो एपिसोड होता ज्याच्यामध्ये आपण आनंदबद्दलच बोलत होतो, त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की भावनिक ताकद ही आपल्याला आपला आनंद मिळवण्यासाठी खूप खूप आवश्यक आहे। इनफॅक्ट भावनिक ताकद हीच आनंदाची प्राप्ती आहे। ज्यांच्याकडे भावनिक ताकद आहे त्यांच्याकडे आनंद सहज येतो। कसं येतो? सर्वात आधी हे समजून घेऊया भावनिक ताकद म्हणजे काय। प्रसंगांना सामोरं जाण्याची आपली क्षमता म्हणजेच भावनिक ताकद आहे। आयुष्यात आपल्यावर कोणकोणत्या जबाबदाऱ्या असतात? साहजिकच आपलं कुटुंब, आपली नोकरी, आपलं काम, आपली मित्रमंडळी, आपले नातेवाईक, आपला समाज, आपला देश। पण सर्वात आधी आपण आपल्या कुटुंबाची जिम्मेवारी निभावतो आणि मग जगाकडे वळतो, नाही का? समजा आपलं चार माणसाचं कुटुंब आहे आणि त्यातील तिघांना बरं नाही आहे। आता त्यांची काळजी घेणं, त्यांचा औषध पाण्याची व्यवस्था करणं ही आपली जबाबदारी ठरते। ती पार पाडण्यासाठी सर्वप्रथम आपली स्वतःची प्रकृती धडधाकट ठेवणं गरजेचं आहे। हे झालं शरीराच्या आरोग्याबाबत, तेच भावनिक आरोग्याबाबत पण आहे। आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे, त्यांना आनंदात ठेवायचं आहे, पण आपण मात्र दुखात आहोत। मी सगळ्या गोष्टींची काळजी घेणार आणि मग ते आनंदी होतील, ते आनंदी होतील तेव्हा मीही आनंदी होणार, असा आपण विचार करतो। पण मित्रांनो, अध्यात्म काय शिकवतं? अध्यात्म शिकवतं की जर मी आनंदी व इतरांची काळजी घेण्यास समर्थ असणार तर इतर सर्व आनंदी होतीलच, कारण आपण त्यांना सामर्थ्यवान करतो। आनंद हे आपलं आंतरिक सामर्थ्य आहे। केवळ भावनात्मक स्तरावर उत्तेजित होणं हा त्याचा अर्थ नाही। उदाहरण घेऊया मित्रांनो, एक समजा माझी नोकरी गेली तरी माझ्या अंतर्यामी कोणतीही खळबळ माजणार नाही एवढं सामर्थ्य असणं हाच खरा आनंद आहे। आहे ना ही ताकद? ही ताकद असणं, अंतर्मनामध्ये मला कोणतंच दुःख नाही आहे, मी त्या गोष्टीला फेस करू शकतो, आणि ही ताकद जर असेल, मी स्वतःला जर आपण स्वतःला जर डिस्टर्ब करू शकत नसेल तर आपल्यामध्ये ती भावनिक ताकद निर्माण झाली आहे असं समजा। तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ती भावनिक ताकद निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल पाहूया विश्रांतीनंतर।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश राहो, खुशियां बांटो।

ब्रेक नंतर स्वागत आहे रंग नवे मध्ये। मित्रांनो, आपण विश्रांतीच्या आधी भावनिक ताकद आणि त्याला सामर्थ्य कसं मिळणार, त्याच्यासाठी विचारांचा दर्जा कसा असायला हवा याबद्दल बोलत होतो। मित्रांनो, आपण कोणत्याही क्षणी एकच विचार मनात आणू शकतो, नाही का? म्हणजे प्रॅक्टिकल बघा, एका वेळेस एकच विचार येणार। बरेचदा आपण फिजिकली अवेलेबल असतो, काहीतरी काम आपले हात पाय चालत असतात, पण आपलं जे मन आहे ते कुठल्या तरी एका विचारात गुंतून असतं। म्हणजे एका वेळेस एकच विचार आपण करू शकतो। हे मेंदू जो आपण मल्टीटास्किंग म्हणतो, मल्टीटास्किंग तसं नसतं। विचार जे आहे त्याचा जो दर्जा आहे तो आपण एका वेळेस एकच करू शकतो। प्रत्येक विचाराला त्याचा दर्जा असतो। तो दर्जा एकतर योग्य असतो किंवा फारसा योग्य नसतो। आपण जर नकारात्मक विचार करत असू, अस्वस्थता, चिंता, तणाव अशा गोष्टींना बळी पडत असू, तर त्यावेळी आपली विचारधारा अत्यंत अयोग्य आहे। ही विचारधारा जी आहे, म्हणजे आपण बरेचदा म्हणतो ना, स्ट्रेस नॅचरल आहे, जर मी काळजी नाही घेतली तर पुढे मी कसा जाणार आहे, एखाद्या गोष्टीची जर मी चिंता नाही केली तर मी सिरियस कसा होणार आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, चिंता, स्ट्रेस, सिरियसनेस, या सगळ्यांना आपण आपल्या जीवनातला अविभाज्य अंग बनवलेला आहे, याला आपण नॅचरल म्हटलेला आहे। पण त्यावेळी आपली विचारधारा ही अयोग्य आहे। मित्रांनो, विचार करण्याची जर ही पद्धत चुकीची असेल तर आपलं मनोबल कमी होणार आहे, मनाचा जो बल आहे तो कमी होणार आहे। पण सकारात्मक विचार केल्यावर आपल्याला स्थिरतेचा आणि उत्तमतेचा अनुभव होईल। आणि जर आपण स्थिर असू तरच आपल्याला सामर्थ्य मिळतं। आपण परिस्थितीचा सामना करतो तसा आपल्या सामर्थ्याला आकार मिळतो। जसा जसा परिस्थिती आपल्या समोर येते तसा तसा आपल्या सामर्थ्याला सुद्धा एक आकार मिळत असतो। आपला विचारांचा दर्जा आपण उंचावतो। पण हे कशामुळे? सकारात्मक विचारांमुळे। म्हणजे एखादी परिस्थिती आली आणि आपल्याला स्ट्रेस येतही असेल, टेन्शन येतही असेल, तर त्याला आपल्याला नॅचरल नाही करायचं आहे, ते नॅचरल नाही आहे। हा जो विचारांचा दर्जा जो आहे तो ऍक्च्युअली आपल्या मनोबलाला खालीच घेऊन जातो। आपल्याला त्याच्या अपोजिट म्हणजे सकारात्मक विचार करायचे आहेत। आणि आपलं जी नॅचरल जी अवस्था आहे ही आनंदाची आहे। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तींचं आयुष्य हे चार पैलूंवर आधारलेलं असतं। शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक। आपलं शारीरिक आरोग्य, आपली बौद्धिक वाढ, आपल्या अस्तित्वाची जाणीव आणि आपली आध्यात्मिक प्रकृती, हे चारही पैलू संतुलित असणं अत्यंत गरजेचं आहे। मित्रांनो, जो माणूस भावनिकदृष्ट्या समर्थ असतो त्याला त्याच्या आयुष्यातील संघर्ष आणि समस्या हँडल करणं सहजपणे जमतं। स्वतःला भावनिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनवण्याची हीच वेळ आहे। मित्रांनो, तर त्यासाठी आपल्याला कशी विचार करायला हवेत? आपण हे जे ऐकतोय ना मित्रांनो, हे थिओरिटिकल नाही आहे। आपल्याला दिवसभरामध्ये थोडा वेळ काढून प्रॅक्टिकल असे विचार आणायचे। असं बरेचदा आपल्याला असं होतं की हे विचार येत आहेत, कुठले तरी स्ट्रेसचे विचार येत आहेत,
पण थोडं त्याच्यावर पॉज व्हायचंय आपल्याला, काम करता करता थोडं पॉज व्हायचं. हा जो स्ट्रेसचा विचार आलेला आहे, हा जो काळजीचा विचार आला, हा जो चिंताचा विचार आलेला आहे, त्या विचाराला ट्रॅक करायचंय की हा, त्याला अॅक्नॉलेज करायचंय, अॅक्नॉलेज म्हणजे स्वीकार करायचंय की हा माझ्याकडे आलेला आहे. याला असंच आपल्याला कंटिन्यू नाही करायचंय, लगेच त्या विचारांना स्टॉप करायचंय, पॉज करायचंय. आपलं जे आपण जे काम करतोय तिथेच आपल्याला थांबायचंय आणि आपल्या विचारांवर आपलं लक्ष केंद्रित करायचंय आणि आपल्या विचारांना आता डायव्हर्ट करायचंय कुठे, पॉझिटिव्हिटीकडे. म्हणजे आपल्या मनाला आपण सवय लावतो सकारात्मक विचार करायची. एखादं नकारात्मक व्यर्थ विचार जर येत असेल, चिंतेचा विषय येत असेल, तर आपण या मनाला सुद्धा एक्सरसाइज करतो, व्यायाम देतो की नाही आता इथं आपल्याला डायव्हर्ट व्हायचंय. त्याच्यासाठी आपल्याला दिवसभरामध्ये आपले विचार कसे चालले त्याच्यावर आपल्याला वॉच ठेवायची आहे. तणाव मुक्त व्हायचंय आणि असले काही चिंतन करायचे आहे. कोणते चिंतन करायचे असणार आहे? काही चिंतन आपल्यासमोर ठेवू इच्छितो मित्रांनो, एक विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर असे काही चिंतन, त्याच्यावर तुम्ही पण स्वतःचे चिंतन क्रिएट करा. मी काही चिंतन तुमच्यासमोर मांडतोय विश्रांतीनंतर. एक छोटासा ब्रेक घेऊया.

0: आनंदाचे सुर पुण्याचा नाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे विश्रांतीनंतर। विश्रांतीच्या आधी आपण एक विचारधारा या गोष्टीवर चिंतन आपलं चालू होतं, विचारांचं चिंतन, विचारांवर चिंतन। आणि काही असे विचार जे आपला दिवसभरामध्ये करायचे आहेत, मी म्हणले इंटेन्शनली करायचे आहेत आपल्याला। जेव्हा कधी आपल्याला लो फील होतंय, जेव्हा कधी आपल्याला असं वाटतंय की कुठली तरी अशी नकारात्मक विचार, नकारात्मक भावना आपल्यामध्ये प्रवेश करत आहे, किंवा एखादं स्ट्रेस आपल्याकडे येत आहे, किंवा स्ट्रेस आलेला आहे, टेन्शन आलेलं आहे, त्यावेळेस आपल्याला ते विचार करायचे आहे। आणि हे याला आपण म्हणू अंतर्मुखता, इंट्रोवर्ट। बरेच लोक इंट्रोवर्ट होणं याला कमजोरी समजतात किंवा हा एकलकोंडा समजतात, पण इंट्रोवर्ट हा एक गुण आहे मित्रांनो। या जगामध्ये एवढं एक्स्ट्रोवर्ट आपण होत चाललेलो आहे, आपण स्वतःच्या आतमध्ये कधीच झाकत नाही। थोडासा वेळ काढून स्वतःच्या आतमध्ये आपल्याला झाकायचं आहे, बघायचं आहे की मी काय विचार करतोय। आणि जेव्हा कधी वाटत आहे की आपले विचार फारसे योग्य नाही, त्यावेळेस त्या विचारांना डायव्हर्ट करायचं आहे, असे काही चिंतन आपल्या विचारांना द्यायचं आहे की त्यांचा दर्जा एकदम श्रेष्ठ असणार। बघूया काही विचार, तुमच्याकडे पण असे काही बरेच विचार असतील, तुम्ही ते नक्कीच करा। आपल्याकडचे काही विचार तुमच्यासमोर मी मांडू इच्छितो। तर चला थोडं थांबून आपल्या आजवरच्या जीवन प्रवासात शांतपणे अवलोकन करूया। आपली ध्येय, उद्दिष्ट, साध्य कराव्याचे टप्पे, असा आपला प्रवास आहे। आता या प्रवासातला मी कडे बघूया, मी कडे बघूया आपल्या या प्रवासातल्या। हा यात्री आहे बदललेला जाणीवेचा। आपण आपला प्रवास करताना आनंदी असायला हवं। मार्गात अडथळे आहेतच, पण आपली पहिली जबाबदारी आहे भावनिक स्तरावर समर्थ बनण्याची। आपण कशा पद्धतीने प्रतिक्रिया देतो याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे। तर मित्रांनो, हे झालं आपलं विचार करण्याची पद्धत, किंवा मध्ये आपल्याला असे विचार करायचे की हे हा प्रवासामध्ये मी माझे विचार कसे ठेवत आहोत। तर आजच्या एपिसोडमधनं आपण आनंदाचा पासवर्ड काय शोधला आहे किंवा काय शिकलो आहे। काही साध्य केल्यावरच आपल्याला आनंदाचा अनुभव येतो अशी आपली धारणा असते। शिवाय प्रवासादरम्यान आपण तणाव, राग आणि भीती या भावना निर्माण करतो, आणि अंत आनंदाचा अनुभव आपण घेऊ शकत नाही, कारण हे जी भावना आहेत हे नक्कीच आनंदाला सहाय्यक नाही आहेत। अजून दुसरा पासवर्ड काय आहे आनंदासाठी? आपल्या भोवतालच्या लोकांची जबाबदारी घेण्याआधी आपण आपल्या विचारांची आणि भावनांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे। आपण आनंदी मनानं इतरांची काळजी घेतली तर तेही आनंदी होतील। तर ही आहे भावनिक ताकद, आनंद आणि त्याचा भावनिक ताकद, भावनिक ताकदाचा संबंध आनंदासोबत आहे। मित्रांनो, कसा वाटला आजचा हा आनंदाचा एपिसोड? आपण मागचे दोन एपिसोड आणि आज आपला हा तिसरा आनंदाचा एपिसोड आहे। मला वाटतं आपण या आनंद या विषयावर अजून सखोल जाऊया पुढच्या एपिसोडमध्ये। परत आपण याच विषयावर आपली चर्चा कंटिन्यू ठेवणार आहोत। मित्रांनो, निरोप घेता घेता एक सुविचार आपल्या सर्वांसाठी। आत्मनियंत्रण पासून असीम नियंत्रणची शक्ती प्राप्त होत असते.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर आनंदी रहा आनंदवान.

0: नवरात्र म्हणलं की भक्तीचा रंग, उत्सवाच्या संग आणि गरबाच्या तालावर थिरकणारे पाय. नऊ दिवस नऊ रंग आणि जल्लोष मात्र एकदम हटके स्टाईल मध्ये. अरे वा मंडळी, आता हा टेका तुम्हालाही गरब्याच्या मैदानात घेऊन जायची इच्छा करत आहे ना? पण थांबा, अजून धमाल बाकी आहे. कारण गरब्याचा रंग चढला की मन म्हणत चला मंडळी ताल धरूयात, फेर धरूयात आणि नवरात्राचा आनंद द्विगुणित करूयात. आई जगदंबेच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावो. तुम्हा सर्वांना नवरात्री आणि दसऱ्याच्या पुणेरी आवाज 160.8 परिवाराकडून हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. आता वेळ झालीये गरब्याच्या धमाकेदार ठेक्याची, तर रेडिओचा आवाज चढवा आणि मनसुक्त नाचा आणि बोला जय माता दी.
1: नमस्कार साथियों, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज. अब हम आपके लिए रेडियो मधुबन द्वारा निर्मित एक विशेष कार्यक्रम प्रस्तुत करने जा रहे हैं. बने रहिए हमारे साथ.
2: ओम शांति. नमस्कार, मैं हूं ACP अरुणेंद्र सिंह. आप सभी के लिए अच्छे स्वास्थ्य और सुंदर मन की शुभकामनाएं. आप सुन रहे हैं रेडियो मधुबन 107.8 FM. सुनते रहिए.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।